0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी ये ना, ये ना.
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: साधी भोळी माझी आई, सुखाची कुसावली.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: अजी सुनते हो?
5: हाँ सुनी तो रहा हूँ.
4: क्या सुन रहे हो?
5: रेडियो पुणेरी आवाज.
4: ओ रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुश.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार रसिकहो, रंग नवेचा ह्या नव्या सत्रात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर श्रोत्यांनो, आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत रंग नवेच्या नव्या सत्रात। गोंदण कला हा आपला आजचा विषय आहे। ह्या कलेबद्दल नवीन आणि अतिशय नाविन्यपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर सुरू करूया। गोंदण कला म्हणजेच टॅटू। आजच्या नव्या जमान्यात ज्याला टॅटू म्हणतात त्याला मराठीत गोंदण असे म्हणतात, आणि गोंदण ही एक प्रकारची कलाच आहे। गोंदण म्हणजे काटा किंवा सुई यांच्या सहाय्याने मानवी त्वचेवर नक्षी काढणे किंवा शरीरावर काहीतरी चिन्ह, चित्र व प्रतिमा टोचून घेण्याची क्रिया म्हणजेच गोंदण। ग्रामीण आणि आदिवासी जीवनातील ही एक लोकप्रिय कला आहे। श्रोत्यांनो, यानंतर आपण गोंदण कलेचे स्वरूप बघूया। गोंदण ही आदिवासींचा सांस्कृतिक वारसा आहे, त्यातून सांस्कृतिक ओळख पडते, शिवाय ते सौंदर्याचे देखील लक्षण आहे असे मानले जाते। तसेच गोंदण हे मनोसामाजिक, सामाजिक सांस्कृतिक संकल्पना ह्या दृष्टीने संवाद साधण्याचेही माध्यम आहे। थोडक्यात काय तर आदिवासींची ही संस्कृती अंकित करणारी व्हिज्युअल भाषा आहे असेही आपण म्हणू शकतो। ज्या काळात कला आणि कलाकार ही संकल्पना अस्तित्वात नव्हती, त्या काळात आदिवासी लोकांनी कलेचा व सौंदर्याचा उत्तम नमुना म्हणून गोंदण कलेची देणगी सगळ्या जगाला दिलेली आहे। याबद्दल म्हणजेच गोंदण कलेबद्दल हर्बर्ट स्पेन्सर हा तत्ववेत्ता काय म्हणतो हे आपण बघूया। अतिभौतिक शक्तीच्या भीतीपोटीही गोंदण कला उदयास आली असावी व तिच्याद्वारे संबंधित व्यक्तीचे रक्षण होत असावे असे ह्या कलेच्या निर्मिती संबंधित हर्बर्ट स्पेन्सर हा तत्ववेत्ता म्हणून गेलेला आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार रसिको, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। श्रोते हो, रंग नवे या कार्यक्रमात आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे गोंधळ कला म्हणजेच टॅटू। विश्रांतीपूर्वी आपण गोंधळ कलेचे प्रास्ताविक बघितलेले आहे, आता आपण ह्या कलेचा इतिहास बघूया। कृत्रिम गोंधण अश्मयुगापासून चालत आलेले आहे। इतिहास पूर्व काळातील आदिवासी लोक गोंधळून घेत होते असा पुरातत्वीय दाखला आहे। मानवाचे भूताखेतांपासून रक्षण व्हावे म्हणून कपाळावर, हातावर व शरीरावर सांकेतिक गोंधळून घेण्याचा हा प्रघात पडला। त्यानंतर त्यास सौंदर्य मूल्य प्राप्त होऊन गोंधण कला ही रूढ झाली असावी। गोंधण कलेत त्वचा हा अशा प्रकारे कलेचा पहिला कॅनव्हास बनला। टोकदार वस्तूने त्वचेवर टोचणे हा त्यातील पहिला आघात। गोंधण करताना झालेली जखम भरून निघण्यासाठी राखेचा वापर केला जाई। आदिमानव अग्नीमध्ये काष्ठ जाळून त्याद्वारे कातडी किंवा त्वचा कट करून जखमेवर काही विशिष्ट पदार्थ लावून गोंधण चिन्हे तयार करत असे। आदी मानवाने गोंधण प्रक्रिया करत असताना अग्नीपासून होणारी वेदना सहन केली, कारण त्यांचा पवित्र जीवनावर विश्वास होता। गोंधण करताना खूप रक्तस्त्राव देखील होई, त्याने रक्त देणे ही क्रिया निसर्ग देवतेशी जोडली। मित्रांनो, आता आपण गोंधण कलेची परंपरा काय आहे ही बघूया। गोंधण हे समाज समूहाला एकात्म बांधून ठेवण्याचे काम करत होते। गोंधणात धार्मिक जीवन, संस्कृती, कुळ, रूढी आणि परंपरा, सामाजिक मूल्ये इत्यादी पाहावयास मिळते। त्वचेवरील गोंधण हे आदिवासी जमातीमध्ये अभिमानाचे प्रभावी साधन बनून गेलेले आहे। ती परंपरा असून देव, आत्मा यांचे चिन्ह असलेले गोंधण आदिवासी जमातीच्या एकतेचे व वंशावळीचे रक्षण करण्याचे प्रतीक आहे असे मानले जाते। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार रसिकहो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। रसिकहो, आज आपण रंगनवेच्या या भागात गोंधळ कला म्हणजेच टॅटू बद्दल विस्ताराने माहिती घेत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण गोंधळ कलेचा इतिहास तसेच परंपरा काय आहेत हे पाहिले आहे। आता पुढील टप्प्यात आपण गोंधळ प्रथा किंवा या प्रथेबद्दल असलेले समज या विषयावर बोलणार आहोत। गोंधळ करत असताना प्राण्याचे चिन्ह हे प्राणी हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करण्याचे प्रतीक होते, तसेच मृत्यूनंतर आत्म्यापासून संरक्षण करण्यासाठी चित्रे रेखाटण्याची पद्धत होती। त्यातून देवतांच्या नावाने गोंधळून घेणे हा उद्देश घडत गेला। आदिमानव टोळी टोळीने राहत असे। टोळीच्या सरदाराचा मृत्यू झाल्यास आता आपल्यावर वाईट दिवस ओढवले असे टोळीतल्या लोकांची भावना होत असे। त्यापासून सुटका होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चिन्हे गोंधळून घेण्याची प्रथा पडली। आता आपण ह्या प्रथा किंवा समज काय होत्या हे थोडक्यात बघूया। दहन करून गोंधळे ही एक प्राचीन इतिहासातील दहन कला आहे। आत्मा मानवी शरीरात वास करत असतो अशा प्राचीन लोकांचा समज होता। आधुनिक काळातही शरीर व आत्मा या संबंधीचा गूढवादी विश्वास कायम आहे। वाईट गुण आत्म्यात वास करतात म्हणून त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी गोंधळ सुरू झाले असावे असे एक म्हणणे आहे। मुलांनी पौगंडावस्थेत गोंधळून घेण्याची प्रथा होती। मुलगा गोंधळून घेत असताना वेदना सहन करत नसेल तर तो युद्धासाठी निरुपयोगी आहे असे समजले जाई। तसेच मुलगी वेदना सहन करत असेल तर बाळंतपणात तिला त्रास होणार नाही अशी समजूत असे। ज्यांना गोंधळून घेताना वेदना सहन होत नाहीत त्यांना कमकुवत समजले जाई। गोंधळ हे आदिवासी स्त्रियांचे प्रिय आभूषण आहे। त्यांना त्यांचे जीवन गोंधळाविना अपूर्ण वाटत असते। गोंधळाने त्यांचे सौंदर्य खुलून दिसते असेही या लोकांना वाटते। जी युवती गोंधळत नाही तिला आदिवासी समाजात लज्जित व्हावे लागते। तरुणींचा त्यांनी शरीरावर गोंधळून घेतल्याने त्यांच्यावर युवकांची नजर असते असा विश्वास आहे। गोटुलातील प्रेमिका युवती कपाळ, छाती, मनगट, दंड, हात, हातांची बोटे तसेच पायांची बोटे इत्यादी भागांवर गोंधळून घेतात। मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे गोंदण कला। या कलेबद्दल आज आपण विस्ताराने माहिती घेत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण गोंदण प्रथा किंवा समज काय आहेत याबद्दल जाणून घेतलेले आहे। पुढच्या टप्प्यात गोंदण कुलचिन्हे अथवा नक्षी याबद्दल बघूया। आदिवासी गोंदताना ज्या चिन्हांचा वापर करत त्यास कुलचिन्ह म्हणत। सामान्यतः कुलचिन्ह म्हणून प्राण्यांचा वापर होत असे। त्यात अस्वल, बेडूक, साप, फुलपाखरे यांसारखे प्राणी व कीटक यांचा वापर केला जात होता। आध्यात्मिक विचार दर्शवण्यासाठी मार्गदर्शक म्हणूनही ही कुलचिन्हे गोंदवून घेतली जात। लढाईच्या किंवा एखाद्या हल्ल्यादरम्यान शत्रूंपासून मित्रांना ओळखण्यासाठी या चिन्हांचा वापर होत असे। मित्राचा मृत्यू झाल्यास त्या मित्राशी स्वर्गात चांगले वर्तन करता येते असाही समज होता। नाते संबंध असलेली व्यक्ती कोठेही मृत्यू पावली तरी ती या कुलचिन्हांमुळे ओळखता येत असे। गोंदणात ठिपके, लहान, उभे, आडवे पट्टे, झाडे, प्राणी, पशु, पक्षी यांच्या नक्षी असतात। गोंदण करताना वापरायच्या वस्तू कोणत्या असतात हे आता आपण बघूया। प्रत्यक्ष गोंदताना घेलवा तेलाचा व गोंदवल्यानंतर रंग उठून दिसण्यासाठी कोळशाचा वापर केला जातो। तसेच गोंदण्यासाठी सायटस या वनस्पतीच्या काट्यांचा वापर केला जातो। मंडळी, आता आपण आदिवासींच्या काही जाती जमातींबद्दल जाणून घेऊया। तर ह्यातील पहिले आहे हलबी किंवा हलबा जमात। या जमातीत सुद्धा गोंदवण्याची प्रथा प्रचलित आहे। लग्न व इतर समारंभ यांच्या वेळी गोंदवून घेण्यास विशेष महत्व आहे। ते हलबी समाजाचे वैशिष्ट्य आहे। लग्नानंतर मुलगी आई वडिलांकडून सासरी जाण्यापूर्वी तिचे अंग मुद्दाम गोंदवून घेतले जात असे। मुलगी आई वडिलांना विसरू नये हा त्यामागचा उद्देश असतो। हलबी समाजातील स्त्रियांच्या हातावर, गालावर, चेहऱ्यावर व कपाळावर गोंदवलेले असते। दुसरा प्रकार आहे गोंड आणि माडिया जमात। या जमातीतील स्त्रियाही अंगावर गोंदवून घेणे हे मानाचे लक्षण समजतात। त्यांचे शरीर अधिक आकर्षक दिसावे असा त्यामागचा दृष्टिकोन आहे। तिसरे आहे ठाकूर जमात। ठाकूर जमातीत स्त्रियांबरोबरच पुरुषही गोंदवून घेतात। मुलगी 8 ते 12 वर्षांची असताना गोंदवून घेतात। काही ठिकाणी उशिरा गोंदवून घेण्याचीही प्रथा आहे। चौथी आहे कंवर जमात। या जमातीतील स्त्रिया छातीवर व पायांवर गोंदवून घेतात। एखादी स्त्री कंवर आहे की गोंड हे तिच्या गोंदणावरून ओळखता येते। पाचवा प्रकार आहे छत्तीसगडमधील रामनामी समाज। हा समाज सबंध शरीरावर राम नाम गोंदवून घेतो। त्या समाजात ती परंपरा 100 वर्षांपासून चालत आलेली आहे। तो समाज मंदिरात जात नाही। अंगावर गोंदवलेले रामनाम हीच त्यांची पूजा आहे। या समाजात बालक जन्माला येताच त्याच्या छातीवर रामनाम गोंदवले जाते। तसेच ज्या व्यक्तीच्या शरीराच्या कुठल्याही भागावर रामनाम गोंदवलेले असेल तर त्याला शिरोमणी असे म्हणतात। तसेच संपूर्ण कपाळावर गोंदवलेल्या व्यक्तीला सर्वांग रामनामी असे म्हणतात। तर शरीरभर गोंदवलेल्यांना नखशिखी रामनामी असे म्हटले जाते। तर मित्रांनो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार रसिक हो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण रंगनवेच्या या भागात गोंदण कला म्हणजेच टॅटू बद्दल विस्ताराने माहिती घेत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण आदिवासी कुलचिन्हे तसेच गोंदताना कोणते साहित्य लागते त्याबद्दलची माहिती घेतलेली आहे, तसेच आदिवासींच्या काही जाती जमातींबद्दल जाणून घेतलेले आहे। याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आलेलो आहोत। या भागात गोंदण किंवा टॅटू या कलेचे जागतिक पातळीवरील महत्त्व जाणून घेऊया। गोंदण आणि नवी पिढी। गोंदण अर्थात टॅटू नव्या जमान्यात लोकप्रिय झालेले आहे। फक्त गोंदवून घेण्यासाठीच नव्हे तर टॅटू कलाकार होण्याकडेही युवकांचा वाढता कल आहे। सनी भानुशाली यांसारखे टॅटू कलाकार जागतिक पातळीवर प्रसिद्धीस पावले आहेत। आदिवासी जमातींतील वाघ, ड्रॅगन यांसारख्या गोंदणामधील डिझाईन्सची युवा वर्गात चलती आहे। गुगलवर इंडियन टॅटूज या सदराखाली आदिवासी गोंदणामधील प्रतीकात्मक चिन्हे व काळ्या रंगाचा मोठ्या प्रमाणावर वापर दिसून येतो। अनेक लोक भारतीय गोंदण मिळवण्याच्या प्रयत्नात असतात। त्यांना आदिवासी जमातीतील सुंदर व शक्तिशाली गोंदण डिझाईन्स हवी असतात। काही अभारतीय तरुण तरुणी त्यांच्या पूर्वजांच्या शोधात असतात। ते भारतीय आदिम वंशाचे होते याचा त्यांना अभिमान वाटतो। तर मंडळी, याबरोबरच आपली माहिती येथे पूर्ण होत आहे। या भागात एवढेच, पुन्हा भेटू रंगनवेच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित।

0: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही आरजे कैलास सोबत आहात। हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आपण समजूत या विषयाच्या अनुषंगाने मागील शो मध्ये बोललेलो होतो। आज सुद्धा आपण त्याच शब्दाच्या अनुषंगाने बोलणार आहोत। खूप आपल्याला माहित आहे की समजूत हा शब्द जो आहे तो हळवा आहे, कठोर आहे आणि त्याला वेगवेगळे भाव आहेत, नाही का? तो शब्द नेमका कशा कशा पद्धतीने वेगवेगळ्या मान्यवरांनी आपल्या रचनेमध्ये सजवलेला आहे, त्या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे। आणि श्रोते हो, समजूत या शब्दाच्या अनुषंगानं आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की नात्यात जेव्हा येतो समजूतदारपणाचा अभाव, नात्यात जेव्हा येतो समजूतदारपणाचा अभाव, शब्दासोबत मनावर सुद्धा, शब्दासोबत मनावर सुद्धा त्याचा पडतो प्रभाव, त्याचा पडतो प्रभाव। नात्यात जेव्हा येतो समजूतदारपणाचा अभाव, शब्दांसोबत मनावर सुद्धा त्याचा पडतो प्रभाव, नाही का? कारण नात्यामध्ये समजूतदारपणा हा सर्वात महत्त्वाचा असतो, कारण त्याचा प्रभाव जो आहे पूर्ण तो नात्यावर पडत असतो, मनावर पडत असतो। त्या अनुषंगानं माझी ही चारोळी होती आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की नात्यांचा प्रवास समजूतदारीचा असावा, नात्यांचा प्रवास समजूतदारीचा असावा, अपेक्षांचं ओझ लादू नये कोणावर, नात्यांचा प्रवास समजूतदारीचा असावा, अपेक्षांचं ओझ लादू नये कोणावर, भावना समजून घ्याव्या लागतात, भावना समजून घ्याव्या लागतात, अपेक्षा भंगाने दडपण येतं मनावर, अपेक्षा भंगानं दडपण येतं मनावर, नाही का? कारण आपण समजूतदार राहिलो, आपण आपल्या अपेक्षांचं ओझ जर कोणावर लादलं नाही तर निश्चितपणे आपल्याला त्रास कमी होतो। जशा आपल्या भावना आहेत तशा समोरच्याच्या सुद्धा भावना असतात आणि जेव्हा त्या भावना आपण समजून घेतो तेव्हा आपल्याला त्रास कमी होतो, कारण अपेक्षा भंगाने मनावर दडपण येतं। त्या अनुषंगानं मी लिहिलेलं होतं की नात्यांचा प्रवास समजूतदारीचा असावा, अपेक्षांचं ओझं लादू नये कोणावर आणि भावना समजून घ्याव्या लागतात, अपेक्षा भंगाने दडपण येतं मनावर। आणि जे दडपण आपण सोबत घेऊन फिरत असतो, ज्या दडपणाखाली आपण आनंदाचे असंख्य क्षण हरवून बसतो, त्यामुळं अपेक्षा जितक्या कमी कराल तितकं अपेक्षा भंगाचं दुःख जे आहे ते कमी होईल, जितक्या जास्त अपेक्षा कराल तितके जास्त अपेक्षा भंग होतील आणि त्यावेळी मात्र आपण स्वतःच खचून जाऊ, स्वतःच तुटून जाऊ आणि स्वतः जे आहे ते दुःखी होऊ, नाही का? आजच्या शोमधल्या पहिल्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलं आहे। भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून आणि मॅडमनी त्यांच्या सुंदर चारोळीमध्ये लिहिलं आहे की हट्ट केला जातो तेव्हा समजूत घालावी लागते, हट्ट केला जातो तेव्हा समजूत घालावी लागते, बाल हट्ट गोड समजुतीने पुरवता येतात, बाल हट्ट गोड समजुतीने पुरवता येतात, स्त्री हट्ट समजुतीच्या पलीकडे अनर्थ घडवितात। आणि खरं आहे की स्त्री हट्ट समजुतीच्या पलीकडे अनर्थ घडवितात, समजूत समजूतदाराची काढता येते, समजुतीने बऱ्याच तडजोडी करता येतात, समजूत समजूतदाराची काढता येते, समजुतीने बऱ्याच तडजोडी करता येतात। आणि खरं आहे की जे हट्ट असतात ते केले पाहिजेत, इथपर्यंत ठीक आहे, परंतु ते हट्ट जेव्हा अगदी टोकाला जातात आणि ते हट्ट पूर्ण करणंच अशक्य असतं तेव्हा मात्र अनर्थ घडतो। आणि समजूत कोणाची काढावी या अनुषंगाने सुद्धा मॅडमनी लिहिलं आहे की समजूत समजूतदाराची काढता येते आणि समजुतीने तडजोडीसुद्धा बऱ्याचशा काढता येतात आणि नातं हे दृढ होत जातं। पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये योगेश नामदेव बेलोशी सरांनी कोपरखैरणे नवी मुंबई येथून लिहिलं आहे। योगेश नामदेव बेलोशी सर लिहित आहेत कोपरखैरणे नवी मुंबई येथून। सरांनी लिहिलं आहे की चुकलं माझं राग नको धरू, तू नसलीस तर मी कसा जगू, चुकलं माझं राग नको धरू, तू नसलीस तर मी कसा जगू, एकदा हस जवळ ये जराशी, एकदा हस जवळ ये जराशी, तुझ्या विना रात्र ही उपाशी, तुझ्या विना रात्र ही उपाशी। वाह, तर रुसलेल्या सखीला मनवण्यासाठी सरांनी अप्रतिम आणि सुंदर असे ही चारोळी शब्दबद्ध केलेली आहे की माझं चुकलं, राग धरू नको आणि तू नसल्यावर मी कसा जगू, तू हास, तू जवळ ये, ही रात्र तुझ्या विना खायला उठते। आणि खरंय की जेव्हा आपण रागाच्या भरामध्ये एखादी गोष्ट बोलतो किंवा कधी कधी आपली काही चूकसुद्धा नसते तरीसुद्धा आपण माफी मागतो, आपण विनवणी करतो, आपण आळवतो, त्यावेळी निश्चितपणे भावभावनांचा आदर झाला पाहिजे। समोरच्या व्यक्तीला आपलं किती महत्त्व आहे हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळी आपणसुद्धा दोन पावलं जी आहेत ती पुढं टाकली पाहिजेत, नाही का? खूप अप्रतिम सुंदर हे भाव होते सरांच्या अप्रतिम चारोळीमध्ये। पुढच्या चारोळीमध्ये शालू विनोद कृपाले मॅडम लिहित आहेत गोंदिया, जिल्हा गोंदिया येथून। मोहतेज या नावाने मॅडमने लिहिलंय, काळ्या मातीच्या गर्भात भाकरीचा प्राण आहे अशी समजूत ठेवणे शेतकऱ्याची शान आहे, काळ्या मातीच्या गर्भात भाकरीचा प्राण आहे अशीच समजूत ठेवणे शेतकऱ्याची शान आहे। आणि खरं आहे आणि सत्यसुद्धा आहे की काळ्या मातीच्या गर्भात भाकरीचा प्राण आहे, जर शेतकरी असेल तरच हे जग आहे, शेतकऱ्याविना हे जग शून्य आहे। शेतकऱ्याची शान म्हणजे काळ्या मातीवर प्रेम करणं, शेतकऱ्याची शान म्हणजे काळ्या मातीच्या गर्भात भाकरीचा प्राण शोधणं। खूप अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय, संजय कपूरचंद महाजन सर लिहित आहेत अहिल्यानगर येथून, की गैरसमज असतो वादाचे कारण, गैरसमज असतो वादाचे कारण एकमेकांनी काढत समजूत, गैरसमज असतो वादाचे कारण एकमेकांची काढत समजूत, संबंध ठेवूया सलोख्याचे माफी मागत आणि करत, क्या बात आहे। गैरसमज असतो वादाचे कारण एकमेकांची काढत समजूत, संबंध ठेवूया सलोख्याचे माफी मागत आणि करत, अगदी चारच ओळी, परंतु अर्थ किती गहिरा आहे, नाही का श्रोते हो? की वादाचं मूळ कारण काय असतं तर बऱ्याच वेळा गैरसमज असतो आणि आपलं स्वतःचं वाटणं असतं। आपण शोमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा म्हणतो की आपलं वाटणं आणि असणं यामध्ये जमीन आसमानचं अंतर असतं। खूप वेळा आपल्याला बरंच काही काही वाटत असतं परंतु सत्य हे वेगळं असतं आणि त्या सत्यापर्यंत पोहोचण्याची आपली मानसिकता नसते, आपण आपल्या मतावर ठाम असतो आणि ते मत असं बनवलेलं असतं की आपल्याला सत्यही माहीत नसतं किंवा नाण्याची दुसरी बाजूसुद्धा माहीत नसते, त्यामुळे आपण गैरसमज करून घेतो आणि वाद सुरू होतात। ज्यावेळी असे वाद होतात तेव्हा एकमेकांची समजूत काढणं हे खूप गरजेचं असतं, संबंध चांगले ठेवणं हे गरजेचं असतं आणि कधी माफी मागून तर कधी माफ करत हे जीवन जगायचं असतं। खूप अनमोल असा संदेश सरांच्या या चारोळीमध्ये होता। कुमारी खुशी प्रमोद महल्ले मॅडम यांनी पिंपरी पोछा नांदगाव खंडेश्वर तालुका जिल्हा अमरावती येथून लिहिलंय, कुमारी खुशी प्रमोद महल्ले मॅडम लिहित आहेत पिंपरी पोछा तालुका नंदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून। मॅडमनी लिहिलंय की समजुतीच्या वागणुकीत अडकला आहे श्वास, समजुतीच्या वागणुकीत अडकला आहे श्वास, समजुतीमुळे नात्यात मिळतो विश्वास, समजुतीमुळे नात्यात मिळतो विश्वास। आणि खरंय की बऱ्याच वेळा आपण एकटे समजून घेत राहतो आणि त्यामुळं श्वास अडकून जातो, परंतु ज्या नात्यामध्ये समजूतदारपणा असतो त्या नात्यामधून विश्वास मिळतो। समजूतदारपणा हे एक इंडिकेशन आहे की मला तुझी गरज आहे आणि म्हणून मी समजून घेतोय, कोणीही कोणालाही उगीच्या उगी कधीच समजून घेत नसतं, आपलं त्या व्यक्तीवर प्रेम असतं, आपलं त्या व्यक्तीवर जीव असतो, आपल्याला ते नातं हवं असतं, आपल्याला ती व्यक्ती हवी असते, म्हणून बऱ्याच वेळा आपली चूक नसतानासुद्धा आपण समोरच्याला समजून घेतो आणि त्या समजून घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा समजून घेणं हे खूप गरजेचं असतं, कारण तो एक विश्वास असतो की ही व्यक्ती जर का मला समजून घेते तर निश्चितपणे जी आहे ती माझ्यासाठी प्रिय आहे, मी त्या व्यक्तीला प्रिय आहे। खूप अप्रतिम भाव होते। पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ हेमांगी देशपांडे मॅडम यांनी चिंचभवन नागपूर येथून सुंदर अशा चारोळीमध्ये लिहिलंय, सौ हेमांगी देशपांडे मॅडम चिंचभवन नागपूर येथून लिहित आहेत की बाल हट्ट स्त्री हट्ट राज हट्ट असे विश्वात सर्वश्रुत, बाल हट्ट स्त्री हट्ट राज हट्ट असे विश्वात सर्वश्रुत, गवसले ना गुपित कुणा, गवसले ना गुपित कुणा, घालावी कशी तयाची समजूत, घालावी कशी तयाची समजूत। आणि खरंय की या तीन हट्टांचं गुपितच आजपर्यंत कुणाला कळलं नाही। बाल हट्ट आपल्याला माहीत आहे की मुलं जेव्हा हट्ट करतात तेव्हा ते समजून घेत नाहीत, ते कुणाचंच ऐकत नाहीत, त्यांना जी गोष्ट हवी असते ती मिळवल्याशिवाय ते शांत बसत नाहीत। स्त्री हट्टाचा बद्दल ही तसंच असतं आणि राज हट्टाच्या बद्दल सुद्धा तसंच असतं, कारण हे जे हट्ट आहेत हे विश्वामध्ये सर्वश्रुत आहेत। हे हट्ट इतक्या टोकाचे का असतात आणि या तीन हट्टांच्या अनुषंगानं समजूतदारपणा का नसतो, या गोष्टी ज्या आहेत याचं गुपितच कुणाला गवसलेलं नाही आणि त्याची समजूतसुद्धा घालता येत नाही, या अनुषंगानं मॅडमनी अप्रतिम सुंदर शब्दांकन केलेली ही चारोळी शब्दबद्ध केलेली होती। पुढच्या चारोळीमध्ये सौ वैशाली हनुमंत डोईफोडे मॅडम लिहित आहेत सातारा येथून। सौ वैशाली हनुमंत डोईफोडे मॅडम यांनी सातारा येथून लिहिलंय, जीवनाच्या सारीपाटावर टाकाव्यात सोंगट्या समजुतीने। वाह, जीवनाच्या सारीपाटावर टाकाव्यात सोंगट्या समजुतीने, गैरसमज होऊन दूर ओंजळ भरते आनंदाने, गैरसमज होऊन दूर ओंजळ भरते आनंदाने, ओंजळ भरते आनंदाने। आणि खरंय की जीवन जीवनाच्या सारीपाटावर आपण जेव्हा सोंगट्या टाकत असतो त्यावेळी आपण समज आणि गैरसमज याच्या पलीकडे जाऊन आपण सत्य आणि वास्तव या अनुषंगाने विचार करून सोंगट्या टाकल्या पाहिजेत। आपण बोलताना आपण वागताना आपला संयम असला पाहिजे, तो संयम ढळता कामा नये, नाही का? कारण जीवनाच्या सारीपाटावर आपण जर समजुतीने सोंगट्या नाही टाकल्या तर अनेक वेळा गैरसमज होतात। म्हणून मॅडमनी लिहिलंय की जीवनाच्या सारीपाटावर टाकाव्यात सोंगट्या समजुतीने आणि गैरसमज दूर होऊन ओंजळ भरते आनंदाने। जर समजूतदारपणा असेल तर निश्चितपणे आपली ओंजळ जी आहे ती आपसुकच आनंदाने भरून जाईल। खूप अप्रतिम भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण जिल्हा ठाणे येथून लिहिलंय, अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण जिल्हा ठाणे येथून, नात्यांची असते समजूत सुंदर किनार। वा, नात्यांची असते समजूत सुंदर किनार, शब्द कमी पडले तरी समजतो मनाचा विचार। वाह, शब्द कमी पडले तरी समजतो मनाचा विचार, नातं हट्टाने नाही तर समजून घ्यावं लागतं, नातं हट्टाने नाही तर समजून घ्यावं लागतं, कारण कोणीतरी आपलं म्हणणारं असावं लागतं, कारण कोणीतरी आपलं म्हणणारं असावं लागतं। वाह, आणि खरंय की समजूत ही नात्यांची सुंदर किनार असते, अप्रतिम असं शब्दांकन आहे, कारण बऱ्याच वेळा शब्द जरी कमी पडले तरी मनातला विचार जो आहे तो त्या समजूतदारपणामुळं समजतो। प्रत्येक वेळी प्रत्येक नातं जे आहे ते हट्टानेच घेतलं पाहिजे असं नाही तर कधी कधी समजून सुद्धा घेतलं पाहिजे, कारण आपल्याला सुद्धा कोणीतरी आपलं म्हणणारं असावं लागतं। आपण हट्ट करत गेलो, राग करत गेलो, आपण माणसं तोडत गेलो तर आपल्याला हक्काचा माणूसच शिल्लक राहणार नाही। खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक संदेश मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होता। पुढच्या चारोळीमध्ये वैभव लोखंडे सरांनी लिहिलंय ठाणे येथून, वैभव लोखंडे सर लिहित आहेत ठाणे येथून की मैत्री असो वा प्रेम भावनांची झाली लूट, मैत्री असो वा प्रेम भावनांची झाली लूट, वाटले जेव्हा जेव्हा आपले पडली नात्यात फूट, वाटले जेव्हा जेव्हा आपले पडली नात्यात फूट, दुरावले मित्र सगळे होती नाती जी अतूट, दुरावले मित्र सगळे होती नाती जी अतूट, माझ्यासाठी पुरेसा मीच, माझ्यासाठी पुरेसा मीच, घालतो मनाला समजूत, घालतो मनाला समजूत। आणि खराही श्रोते हो, बऱ्याच वेळा असंच होतं ना, जशी एक म्हण आहे की एखाद्याचं मीठच आळणे असतं, अशी म्हण आहे मराठीमध्ये, तसं मैत्री प्रेम यामध्ये आपण आपल्या सगळ्या भावभावना ओततो आणि सगळ्या भावभावना ओतून आपण त्याग करून आपण समर्पण करून आपण सर्वांसाठी बेस्ट देऊन सुद्धा नेमकं सर्व लोक जे आहेत ते दुरावतात आणि सर्व लोक
2: फक्त दुरावत नाहीत तर नात्यामध्ये सुद्धा फूट पडते, अतूट नाते असतात। आपल्याला कधीच असं वाटत नाही की हे नातं तुटेल, परंतु ते लोकसुद्धा आपल्यापासून दुरावतात, कधी मजबुरीने, कधी स्वार्थापोटी, तर कधी अति अपेक्षा त्यांच्या असल्यामुळं। त्यावेळी मनात एकच प्रश्न निर्माण होतो की बस आता बस माझ्यासाठी मीच पुरेसा आहे। आणि आपण हळूहळू तशी आपल्या मनाला समजूत घालायला लागतो, कारण कोणासाठी कितीही काहीही केलं तर जर समोरचा समाधानीच होत नसेल तर आपण स्वतःचीच समजूत घालणं हे कधीही योग्य असतं, आणि आपण स्वतःचा विचार करणं हे सुद्धा आवश्यक असतं, त्यामध्ये स्वार्थ नसतो। कारण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी आपण इतरांसाठी असणं हे गरजेचं नाही, आपण इतरांसाठी होण्यासाठी असण्यासाठी सर्वात आधी आपणसुद्धा आपलं असणं गरजेचं आहे। जर आपणच आपले असू तरच आपण इतरांसाठी काही करू शकू, नाही का श्रोते हो? जसं की सरांनी लिहिलं आहे की माझ्यासाठी पुरेसा मीच घालतो मनाला समजूत, तर मीच माझ्या मनाची समजूत घातली की मी माझ्यासाठी पुराय। श्रोते हो, समजूत या शब्दाच्या अनुषंगाने अप्रतिम सुंदर असं शब्दांकन असलेल्या चारोळ्या तुम्ही ऐकत आहात आरजे कैलाससोबत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: सुनहरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो। खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो। श्रोते हो शब्द, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आत तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, कविता व चारोळ्यांचा शो, जो तुमच्या आवडीच्या FM वर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर आनंदी रहा, आनंद लुटा। ते सौनेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिकेतून। सौनेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलंय की कधी कधी चुकीची समजूत करून दिली घेतली तर नात्यात वाढत जातो दुरावा। कधी कधी चुकीची समजूत करून दिली घेतली तर नात्यात वाढत जातो दुरावा। वेळ लागतो नाते सांधायला, लागे काढावी समजूत, द्यावा लागतोच ठोस पुरावा, द्यावा लागतोच ठोस पुरावा। आणि खरंय की चुकीची समजूत जर का कोणी करून दिली किंवा घेतली तर नात्यामध्ये दुरावा वाढतो, आणि जेव्हा नात्यामध्ये दुरावा वाढतो तेव्हा ते नातं सांधायला खूप वेळ लागतो। त्यामुळे समजूत द्यावा लागतोच ठोस पुरावा, त्यासाठी आपण बरोबर आहे यासाठी पुरावे नंतर द्यावे लागतात जेव्हा नात्यामध्ये दुरावा पडतो। आणि जेव्हा नातं हे समजुतीचं असतं त्यावेळी विश्वास असतो, आणि नात्यामध्ये दुरावा पडल्यानंतर पुरावा द्यावा लागतो, पुरावा मागितला जातो। त्यामुळे समजूत करून घेताना आपण करून घेऊ नये चुकीची समजूत, नाही का? खूप अप्रतिम सुंदर असे भाव मॅडमच्या या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये श्रीदेवी बालाजी हांडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। श्रीदेवी बालाजी हांडे मॅडम यांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले की काळजाच्या तुकड्याचे कन्यादान केले, परंपरेच्या नावाखाली अश्रूंचे बलिदान दिले। काळजाच्या तुकड्याचे कन्यादान केले, परंपरेच्या नावाखाली अश्रूंचे बलिदान दिले। संस्काराची शिदोरी देऊन लेकीस समजूतदार केले, संस्काराची शिदोरी देऊन लेकीस समजूतदार केले। वाह, तर काळजाच्या तुकड्याचं कन्यादान केले आणि परंपरेच्या नावाखाली अश्रूंचे बलिदान दिले। संस्काराची शिदोरी देऊन लेकीस समजूतदार केले। आणि खरंय की कन्यादान हे कन्यादान करत असताना त्या आई वडिलांच्या डोळ्यातले जे अश्रू असतात ते अश्रू असे असतात की त्या अश्रूच्या पलीकडचं दुःख जे आहे ते पाहता आलं पाहिजे। कारण ज्या लेकराला आपण लाडाकोडामध्ये वाढवलेलं असतं, ज्या लेकराचे आपण प्रत्येक हट्ट पुरे केलेले असतात, ज्या लेकराला कोणतंही दुःख होऊ नये म्हणून माई बाप हे जे आहेत ते राब राब राबलेले असतात, त्या लेकराला आता विवाह करून दुसऱ्याच्या घरी जायचं असतं, त्यावेळी जे आहे ते डोळ्यात जे अश्रू येतात त्या अश्रूंचं बलिदान जे आहे ते खरंच अनमोल असतं। संस्काराची शिदोरी देऊन आपण लेकीला समजूतदार करतो। आपण असं सांगतो की दोन्ही कुळांचा उद्धार कर, तू ज्या घरामध्ये जातेस तिथंसुद्धा तू समजूतदारपणे वाग, तिथं सर्वांना समजून घे, आता ती तुझी माणसं आहेत, माहेर हे परकं आहे, हे चार दिवसाचं आहे, तेच तुझं घर आहे, तेच तुझं विश्व आहे, तीच तुझी माणसं आहेत। खूप म्हणजे हळवा असा तो प्रसंग असतो, नाही का? आणि त्या हळव्या प्रसंगाला मॅडमनी खूप अप्रतिमरित्या अगदी गहिऱ्या शब्दांमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीकडे वळूया। कत्तल विश्वासाची या शीर्षकाखाली सौ अस्मिता महेश गुंड मॅडम लिहित आहेत कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून। कत्तल विश्वासाची या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय सौ अस्मिता महेश गुंड मॅडम यांनी कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय की आपल्याच माणसाकडून जेव्हा विश्वासाने विश्वासाची कत्तल होते, आपल्याच माणसांकडून जेव्हा विश्वासाने विश्वासाची कत्तल होते तेव्हा कोणालाही दोष न देता, तेव्हा कोणालाही दोष न देता आपणच आपली समजूत घालायची असते, आपणच आपली समजूत घालायची असते, आपणच आपली समजूत घालायची असते. अतिशय गहिरं असं शब्दांकन आहे. ही गोष्ट अशी असते जी कुठं आपण बोलूही शकत नाही, कुणाला सांगूही शकत नाही, कारण माणसंच आपली असतात. कारण विश्वासाने विश्वासाची कत्तल झालेली असते जी आपल्याच माणसांनी केलेली असते. त्यामुळं दोष तरी कोणाला द्यायचा? आपण ज्यांच्यावर विश्वास केला तो विश्वास करणं हे चुकीचं होतं असं मनाला समजून सांगायचं आणि आपणच आपली समजूत घालायची. तर कत्तल विश्वासाची या शीर्षकाखालील अतिशय अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये सौ स्वीटी चंद्रकांत नारनवरे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय. सौ स्वीटी चंद्रकांत नारनवरे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून, रामनगर भारत विद्यालय नागपूर येथून. मॅडमनी लिहिलंय, का रे चंचल मना तुझी कशी काढू समजूत, का रे चंचल मना तुझी कशी काढू समजूत, भावनांचा खेळ सारा तुला कसा नाही उमगत, भावनांचा खेळ सारा तुला कसा नाही उमगत, तुला कसा नाही उमगत. आणि खरंय की मनालाच मॅडमने विचारलंय की का रे चंचल मना तुझी कशी काढू समजूत, कारण मन हे चंचल असतं, मन हे भावनांच्या खेळामध्ये अडकतं, मन हे भावना विवश होतं, मन हे भावनिक जेव्हा होतं आणि ते तुटतं तेव्हा त्याची समजूत काढणंसुद्धा अवघड होऊन जातं, नाही का? म्हणून मॅडमनी म्हटलेलं आहे की भावनांचा खेळ सारा तुला कसा नाही उमगत, तुला कसा नाही उमगत. अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौमीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून. सौमीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिलंय की रागात असलेल्याची कधी समजूत काढून उपयोग नसतो, रागात असलेल्याची कधी समजूत काढून उपयोग नसतो, मनात भरलेल्या फोल पसाऱ्यात, मनात भरलेल्या फोल पसाऱ्यात समजुतीच्या शब्दांना थारा नसतो, मनात भरलेल्या फोल पसाऱ्यात समजुतीच्या शब्दांना थारा नसतो, थारा नसतो. आणि खरंय की हे वास्तव आहे, जेव्हा कोणी रागाला जातो तेव्हा त्या रागामध्ये त्याची समजूत काढणं हे कधी कधी चुकीचं होऊन जातं, कारण त्या व्यक्तीचा राग हा विनाकारण असतो, त्या व्यक्तीचा राग कधी कधी गैरसमजातून असतो, त्या व्यक्तीने आपल्याबद्दल नकारात्मक मन बनवलेलं असतं. आपण कितीही त्या व्यक्तीला समजून जरी सांगितलं तरी ती व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते, समजुतीच्या शब्दांना कुठंच त्या क्षणामध्ये अजिबात थारा नसतो. त्यामुळं थोडंसं थांबलं पाहिजे, थोडासा वेळ जाऊ दिला पाहिजे आणि त्यानंतर समजूत काढली पाहिजे असा संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होता. पुढच्या चारोळीमध्ये सौ सुनंदा दत्तात्रेय पूर्णपात्रे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौ सुनंदा दत्तात्रेय पूर्णपात्रे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की समजुतीने वागावे चंदनापरी झिजावे. वाह, समजुतीने वागावे चंदनापरी झिजावे, साखरेचा ठेवा मुखी माणूस म्हणून जगावे, साखरेचा ठेवा मुखी माणूस म्हणून जगावे. क्या बात आहे. आणि खरंय की समजुतीनं वागणं चंदनापरी झिजणं, चंदनाला अपेक्षा नसते की तो स्मशानात जाणार आहे का देवाच्या मूर्तीजवळ जाणार आहे. त्याचं काम असतं झिजणं, त्याचं काम असतं सुगंध देणं आणि तो स्वतः झिजून इतरांना सुगंध देत असतो. त्याचा चंदन हे सुगंधासाठी ओळखलं जातं. चंदनाचा उपयोग कोठे केला गेला हे त्यावेळी दुय्यम होऊन जातं. चंदनाला हे सुगंधासाठी ओळखलं यासाठी जातं, त्यामुळंच त्याचा उपयोग प्रत्येक ठिकाणी केला जातो. तो सुखाचा प्रसंग असो, दुःखाचा असो, आनंदाचा असो, पूजेचा असो, कशाचाही असो, नाही का? म्हणून समजुतीने वागावे चंदना परी झिजावे, साखरेचा ठेवा मुखी. काम बऱ्याचदा हे अशक्य असतं आणि मुखामध्ये साखर ठेवता जर एखाद्या व्यक्तीला जर आली तर त्याच्या एवढा नशीबवान आणि आनंदी सुखी माणूस नाही. सगळे गोंधळ, सगळे गैरसमज, सगळ्या नात्यांच्या तुटण्याचं प्रमुख कारण जे आहे ते मुखामध्ये साखर नसणं, जीभ स्वैर होणं, काहीही बोलणं, ज्या शब्दांना ताळमेळ नसतो, ज्या गोष्टींना अर्थ नसतो, ज्या शब्दांना सुद्धा अर्थ नसतो, जे बोललं जातं ते घडलेलंच नसतं. म्हणून साखरेचा ठेवामुखी आणि माणूस म्हणून जगावं. प्रत्येकाने जर फक्त माणूस म्हणून जगायचं ठरलं तर आपण स्वतः कितीदा तरी आनंदी होऊ शकतो, स्वतः आपण सर्वात जास्त आनंदाचे क्षण वेचू शकतो आणि आपल्यासोबत इतरांना आनंदी करू शकतो ज्यावेळी आपण माणूस म्हणून जगतो. कारण जिथं माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न येतो तिथं प्रेम येतं, माया येते, करुणा येते, दानशूरता येते आणि इतरांच्या दुःखाला आपलं दुःख समजणं येतं, इतरांच्या सुखामध्ये सहभागी होणं येतं. द्वेष, मत्सर, ईर्ष्या, मोह, अपेक्षा या सर्वांपासून आपण बाजूला जातो कारण आपण माणूस असतो. जेव्हा आपण माणूस असतो तेव्हा आपल्या मनामध्ये स्वार्थाचे विचार येत नाही. म्हणून माणूस म्हणून जगलं पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये सौरोहिणी गंदेवार मॅडम लिहित आहेत अकोला इथून. सौरोहिणी गंदेवार मॅडम यांनी अकोला इथून लिहिलं आहे की समजूत काढताना आपण खरंच दुसऱ्याचं दुःख करतो हलकं. समजूत काढताना आपण खरंच दुसऱ्याचं दुःख करतो हलकं. समजूत काढायला मन असावं लागतं मोठं. समजूत काढायला मन असावं लागतं मोठं. बोलताना मात्र बोलायचं नाही भलतं सलतं. बोलताना मात्र बोलायचं नाही भलतं सलतं. आणि सर्वात महत्त्वाची खरं तर ही गोष्ट आहे की ठीक आहे की एखादा व्यक्ती जो आहे तो दुःखी आहे आणि आपल्याला त्याची समजूत काढायची आहे. जो समजूत काढतो आहे ती समजूत काढण्यासाठी त्याचंसुद्धा मन मोठं पाहिजे. त्याची माफ करण्याची जी आहे ती शक्ती पाहिजे. माफ करण्याची मानसिकता पाहिजे. स्वतःचंही काही चुकलं असं म्हणण्याची त्या व्यक्तीची मानसिकता पाहिजे, स्वभाव पाहिजे. आणि मन मोठं करून समजूत काढायला जेव्हा आपण जातो तेव्हा आपण समोरच्याला काही वेडं वाकडं बोललो किंवा आपण त्यावर आरोप करत गेलो समजुतीच्या शब्दाच्या नावाखाली तर वेगळंच घडून बसतं. म्हणून समजूत काढत असताना आपले जे शब्द आहेत ते शब्द काय आहेत, कोणते आहेत, कोणत्या वेळी बोलले पाहिजेत हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मॅटर करतात. कारण समजूत तेव्हा काढत असतो आपण जेव्हा समोरचा एकतर दुःखी असतो किंवा समोरचा एकतर रागामध्ये असतो. त्यामुळे त्या वेळेला नेमक्या कोणत्या शब्दांचा प्रयोग केला पाहिजे, कोणत्या शब्दांनी त्यांची समजूत काढली पाहिजे हे खूप महत्त्वाचं असतं. नाही तर ते समजुतीचे शब्दवादामध्ये बदलतात आणि घमासान सुरू होतं. खूप अप्रतिम भाव या सुंदर चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम लिहित आहेत पुणे पर्वती गाव येथून. दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम यांनी पुणे पर्वती गाव येथून लिहिले की हृदयात हुरहुर मनात स्वप्न रे, तुझ्या वाटेकडे डोळे हे लागले रे. हृदयात हुरहुर मनात स्वप्न रे, तुझ्या वाटेकडे डोळे हे लागले रे. वेड्या जीवाला किती समजवू रे, वेड्या जीवाला किती समजवू रे. वाट किती पाहू नयन हे थकले रे, नयन हे थकले रे. तर मनाची समजूत घालत असताना जी हृदयामधली हुरहुर आहे, मनातलं स्वप्न आहे आणि तुझ्या वाटेकडे डोळे लावून तुझी प्रतीक्षा करत असलेले मन आहे, तर या वेड्या जीवाला किती समजवायचं, किती वाट पाहायची. नयनसुद्धा थकलेले आहेत. स्वतःची समजूत विरहामध्ये काढतानाचे सुंदर असे भाव मॅडमच्या या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये श्री माधव कुसुम सुक्रिया गुरवसरांनी दे धक्का मारा या नावाने लिहिले. जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा, मुक्काम कवाड, तालुका भिवंडे, जिल्हा ठाणे येथून श्री माधव कुसुम सुक्रिया गुरवसर लिहित आहेत. दे धक्का मारा या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा, मुक्काम कवाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून. सरांनी लिहिलंय की जे समजतात समजून घेतात त्यांचीच काढावी समजूत. जे समजतात समजून घेतात त्यांचीच काढावी समजूत. जे आपल्याच उर्मित गुर्मित, जे आपल्याच उर्मित गुर्मित, त्यांची का काढत बसावे समजूत, त्यांची का काढत बसावे समजूत. आणि खरं आहे, एखाद्याची समजूत काढण्यासाठी तो व्यक्ती जो आहे त्याचे विचार हे फ्लेक्झिबल असले पाहिजे. त्याच्या विचारांमध्ये, मानसिकतेमध्ये लवचिकता असली पाहिजे. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर हे मान्य करण्याची त्या व्यक्तीची क्षमता असली पाहिजे. एखाद्याची समजूत आपण काढायला गेलो परंतु तो व्यक्ती समजूनच घ्यायला तयार नाही, तर त्याची समजूत काढून आपला वेळ वाया घालवणं हे सुद्धा चुकीचं असतं. काही व्यक्ती हे स्वतःच्या उर्मित आणि गुर्मित असतात, जसं सरांनी लिहिलंय की त्यांना फक्त आपलं बरोबर असं वाटत असतं. आपण जे करतोय, आपण जे बोलतोय, आपण जे वागतोय आणि आपण जे इतरांवर आपली मतं लादतोय तेच खरं आहे आणि तेच बरोबर आहे. ज्या व्यक्तीला कायम मी स्वतः बरोबर आहे आणि माझं सगळं बरोबर आहे असं वाटतं, त्या व्यक्तींची समजूत काढून वेळ वाया घालवण्यात अर्थ नसतो. त्यांना त्यांच्या हालवर सोडून देणं योग्य असतं, कारण आपण कितीही वेळा त्यांची समजूत काढली, त्यांना कितीही समजून सांगितलं तरी ते समजून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नसतात. आपण वेळ बदलली, प्रसंग बदलला, ठिकाण बदललं, शब्द बदलले आणि समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही वारंवार समोरची व्यक्ती जर समजूनच घेत नसेल तर त्या व्यक्तीची समजूत कधीच काढता येत नाही. आणि विशेषतः जेव्हा एखाद्या व्यक्तीला समजूनच घ्यायचं नसतं, त्या व्यक्तीला ऐकूनच घ्यायचं नसतं, त्या व्यक्तीला आपले कोणते शब्द समजून घ्यायचे नसतात, प्रसंग समजून घ्यायचे नसतात, भावभावना समजून घ्यायच्या नसतात, अशा वेळेला त्या व्यक्तीची समजूत का काढत बसावी असे भाव सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा या चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि या सुंदर अप्रतिम अशा चारोळीसोबत आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर अप्रतिम अशा चारोळ्यांचा आनंद घेणार आहोत तुमच्या आवडीच्या FM. तुम्ही आरजे कैलाससोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM.

तर जगातलं प्रतिबिंब पाहून केलेला हट्ट, चंद्र नभीचा मागे राम खेळायला आणि कौशल्या दशरथ आणि दरबारी हे सर्व समजूत घालायला हातबुद्ध होऊन गेले. खूप अप्रतिम सुंदर असे भाव हट्टाच्या अनुषंगानं, समजूतदारीच्या अनुषंगानं मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा येथून लिहिलंय. जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहितायत जेन सृजन या नावाने गोवा येथून मॅडम लिहितायत की एक साधासा गैरसमज नात्यांमध्ये आणतो दुरावा. एक साधासा गैरसमज नात्यांमध्ये आणतो दुरावा. समजुतीने मार्ग काढल्यास जीवनाचा मार्ग सुकर व्हावा. समजुतीने मार्ग काढल्यास जीवनाचा मार्ग सुकर व्हावा. आणि खरंय ना श्रोते हो, की एक साधासा गैरसमज असतो ज्यामुळं नात्यामध्ये एवढा प्रचंड दुरावा येतो, इतकी मोठी दरी पडते की ते नातं सांधायला खूप वेळ जातो. ते नातं सांधावं असं कोणाला वाटतच नाही, कारण दोघांमध्ये प्रचंड असे गैरसमज असतात. जोपर्यंत बोललं जात नाही, जोपर्यंत समोर बसलं जात नाही, जोपर्यंत दोघांची मतं जी आहेत ती मांडली जात नाहीत आणि त्या मतांचा आदर केला जात नाही, तोपर्यंत ते गैरसमज जे आहेत ते दूर होत नाहीत. कारण गैरसमज एक अशी गोष्ट आहे जो एकदा झाला की अनेक नाती तो तोडून टाकतो. पण गैरसमज झाल्यानंतर जेव्हा संवादाने त्यामध्ये मार्ग काढता येऊ शकत असतो, पण तो काढला जात नाही. आधी कोण बोलायचं, आधी कोणी माफी मागायची, या सर्व अहंकारामध्ये अनेक नाती तुटून जातात. समजुतीने जर मार्ग काढला तर जीवनाचा मार्ग हा सुकर होऊन जातो, असा अप्रतिम सुंदर संदेश मॅडमच्या या चारोळीमध्ये होता. पुढच्या चारोळीमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून लिहिले. सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत डोंबिवली पूर्व इथून की मानेवर बसलं का एकदा अट्टहासाचं भूत. मानेवर बसलं का एकदा अट्टहासाचं भूत, समजावलं जरी त्यास कित्येकदा. समजावलं जरी त्यास कित्येकदा, हट्टापुढे व्यर्थ ठरते समजूत. हट्टापुढे व्यर्थ ठरते समजूत. आणि खरंय की अट्टहास हा म्हणजे खरं तर खूप दुर्दैवी शब्द आहे. अट्टहास म्हणजे एखादी गोष्ट अशीच झाली पाहिजे, एखादी गोष्ट अशीच केली पाहिजे आणि एखादी गोष्ट अशीच असली पाहिजे. हा अट्टहास जो आहे तो अट्टहास जेव्हा होतो तेव्हा कितीही समजावून सांगितलं तरी सर्व व्यर्थ असतं. तो हट्ट काही केला जो आहे तो पुरा केला जाऊ शकत नसतो, हे समजावून जरी सांगितलं तरी ऐकलं जात नाही. त्यामुळे समजूत ही व्यर्थ ठरते. त्या अनुषंगाने मॅडमनी सुंदर शब्दांकन केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिबा पाटील सरांनी किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय. ज्योतिबा पाटील सर लिहित आहेत किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून. सरांनी लिहिलंय की डोळ्यात दाटता अश्रूंच्या सरी, मनात भावनांचे वादळ उठते. क्या बात आहे. डोळ्यात दाटता अश्रूंच्या सरी, मनात भावनांचे वादळ उठते. जिवलग मनाला समजून घेण्यासाठी, जिवलग मनाला समजून घेण्यासाठी शब्दांपेक्षा आपलेपणाची गरज असते. शब्दांपेक्षा आपलेपणाची गरज असते. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरंय की डोळ्यात दाटता अश्रूंच्या सरी, मनात भावनांचे वादळ उठते. जे दिसत नसतं, मनात उठलेलं भावनांचं वादळ हे दिसत नसतं, परंतु डोळ्यामधल्या अश्रूंच्या सरी मनातलं वादळ सांगून जातात. अशावेळी सरांनी लिहिलंय की जिवलग मनाला समजून घेण्यासाठी, मनालाच सरांनी जिवलग अशी उपमा दिलेली आहे. आणि मन हे जिवलग असतंच, नाही का. जेव्हा कोणी नसतं तेव्हा आपलं मन आपल्यासोबत असतं. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा आपलं मनच असतं जे आपल्यासोबत असतं, जे सुखात असतं, जे दुःखात असतं, जे आपल्याला समजावत असतं, जे आपल्यावर प्रेम करत असतं. म्हणून आपण स्वतःवर, स्वतःच्या मनावर हे प्रेम करायला शिकलं पाहिजे. सरांनी लिहिलंय की जिवलग मनाला समजून घेण्यासाठी, कधी
जेव्हा मनात भावनांचं वादळ उठलेलं असतं त्यावेळी जिवलग मनाला समजून घेण्यासाठी काय गरज असते तर शब्दांपेक्षा आपलेपणाची गरज असते. आपलेपणा हा कृतीतून जाणवून देण्याची गरज असते. शब्द तर कोणीही येतील जातील बोलतील, निवांत राहा, काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, इथपर्यंत सांगतील आणि निघून जातील. पण जो आपलेपणा असतो तो आपलेपणा हा कृतीमध्ये असतो. मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या सुखदुःखात आहे, हेही दिवस जातील, घाबरू नको, काळजी करू नको, तुला काय हवं आहे आणि मी इथंच आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत या कृतीतून दिसल्या पाहिजे. तो आपलेपणा जो आहे तो कृतीतून जर का दिसला, त्या मनाला समजून घेण्यासाठीचा आपलेपणा जर का कृतीतून दिसला, तर निश्चितपणे त्याचं मोल हे शब्दापेक्षा जास्त ठरतं, जास्त वरचढ ठरतं. नाही का श्रोते हो? खूप अप्रतिम सुंदर प्रत्येक शब्द बोलका असणारी सरांची ही अप्रतिम आणि सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आपण पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून. नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय की रुसले मन अलगद जपावे प्रेमाने त्याला समजवावे, रुसले मन अलगद जपावे प्रेमाने त्याला समजवावे, नाती तुटू नयेत कधी, नाती तुटू नयेत कधी, म्हणून आपणही समजून घ्यावे, म्हणून आपणही समजून घ्यावे. क्या बात आहे! आणि खरंच याची गरज आहे. आजकालची जर आपण परिस्थिती पाहतो तर धकाधकीचं जीवन आहे. प्रत्येक जण सुखाच्या पाठी धावतोय. खरं सुख तर स्वतःजवळच आहे, खरं सुख तर आपल्याच माणसाजवळ आहे. आपलं मन रुसलं तर अलगद जपावं, समोरच्याचं मन रुसलं तरीही त्याला जपावं, प्रेमाने समजवावं. प्रसंग कोणताही असला तरी नात्याला तुटू देऊ नये. कधी माघार घ्यावी, कधी रागाने, कधी प्रेमाने, कधी समजावून सांगून तर कधी समजून घेऊन हे पुढं पुढं चालावं, पण नातं कधी तुटू देऊ नये. खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो. पुढच्या चारोळीमध्ये वैशाली राऊत मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. वैशाली राऊत मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की कधी शब्द कमी पडतात तेव्हा नजरच बोलून जाते, कधी शब्द कमी पडतात तेव्हा नजरच बोलून जाते, मनातली घालमेल हळूच समजूत घालून जाते. क्या बात आहे! कधी शब्द कमी पडतात तेव्हा नजरच बोलून जाते, मनातली घालमेल हळूच समजूत घालून जाते. नाती जपताना जिंकणं नेहमीच गरजेचं नसतं, नाती जपताना जिंकणं नेहमीच गरजेचं नसतं. थोडीशी समजूत घेतली की मन पुन्हा हसतं, थोडीशी समजूत घेतली की मन पुन्हा हसतं. आणि खरं आहे की नाती जपताना प्रत्येक वेळी आपणच जिंकलं पाहिजे याची गरज नसते, कारण नजर जेव्हा बोलते तेव्हा मनातली जी घालमेल आहे ती समजूत घालून जाते. मनातली घालमेल आणि त्याला घातलेली समजूत मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि त्यासोबतच एक सुंदर असा संदेशसुद्धा दिलेला आहे की नाती जपताना जिंकणं नेहमीच गरजेचं नसतं, प्रत्येक वेळी नात्यामध्ये जिंकायलाच पाहिजे असं नाही. कधीकधी हारण्यातसुद्धा मजा असते, कारण जेव्हा आपण हारतो आणि समोरचा जिंकला म्हणून त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो, तो आनंद पाहूनसुद्धा आपल्या चेहऱ्यावर जे आहे ते हसू खुलतं, नाही का? थोडीशी जरी समजूत घातली तर मन पुन्हा हसतं, असं शब्दांकन मॅडमनी केलेलं आहे. पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये पल्लवी जाधव दोडके मॅडम लिहित आहेत परभणी येथून. पल्लवी जाधव दोडके मॅडम यांनी परभणी येथून लिहिलंय, माझी चिडचिड होता काढे माझी समजूत, माझी चिडचिड होता काढे माझी समजूत, तुझ्या अशा वागण्याने नाते झाले मजबूत, तुझ्या अशा वागण्याने नाते झाले मजबूत. क्या बात आहे! आणि खरं श्रोते हो की एकाची चिडचिड झाली तर दुसऱ्यानं समजूत काढली पाहिजे. जे चिडचिड झाल्यानंतर समोरच्याचं वागणं असतं ते खूप मॅटर करतं. रागाला राग, द्वेषाला द्वेष, ईर्षेला ईर्षा, इगोला इगो, असे जर टक्कर होत गेली दोघांमध्ये तर ते नातं टिकू शकत नाही. नातं मजबूत कधी होतं याबद्दल मॅडमनी अप्रतिम अगदी मोजक्या शब्दामध्ये
मॅडमनी त्यांचे भाव व्यक्त केलेले आहेत की माझी चिडचिड होता काडे माझी समजूत, तुझ्या अशा वागण्याने नाते झाले मजबूत. जे आपण करू ते समोरचा करणार आहे. जेव्हा समोरच्याची चिडचिड होईल तेव्हा आपण समजुतीनं वागलो, तर आपली चिडचिड झाल्यावर समोरचासुद्धा ज्या पद्धतीनं आपण वागलो त्याच पद्धतीनं वागणार आहे. खूप अप्रतिम भाव या सुंदर चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये आरती नागपुरे मॅडम यांनी अमरावती येथून लिहिले. आरती नागपुरे मॅडम लिहितायत अमरावती येथून. सुंदर अशी चारोळी मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे. मॅडम लिहितायत की मनाची समजूत काढणे काम जरा अवघड आहे. मनाची समजूत काढणे काम जरा अवघड आहे. थकल्या मनास जागवणे मोठा फार संघर्ष आहे. थकल्या मनास जागवणे मोठा फार संघर्ष आहे. आणि खरं आहे की मनाची कुणाच्या समजूत काढणं, मग ती स्वतःच्या असो इतरांची असो, ते काम खरंच सोपं नसतं. त्यावेळी जे शब्दप्रयोग आपण करतो त्याला खूप महत्त्व असतं. आणि मन जेव्हा थकून गेलेलं असतं त्यावेळी त्याला जागवणं, त्याला पुन्हा सकारात्मकतेकडं नेणं किंवा तो प्रसंग टाळणं हा खूप मोठा संघर्ष असतो, नाही का? यालाच मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम लिहितायत यवतमाळ येथून. सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय, या नकारार्थी जगात मनाची समजूत काढणे आहे कठीण. या नकारार्थी जगात मनाची समजूत काढणे आहे कठीण. चला भावनांना आवर घालू, चला भावनांना आवर घालू, वाट जाईल सगळ्यांना भेटून, वाट जाईल सगळ्यांना भेटून. आणि खरं आहे की समजूत समजूत म्हणजे तरी नेमकं काय असतं, समजूत काढणं म्हणजे तरी नेमकं काय, की जसं मॅडमनी लिहिलंय की या नकारार्थी जगामध्ये मनाची समजूत काढणं खरंच अवघड आहे. त्याला पर्याय काय आहे? तर आपल्याच भावनांना आवर घालणं, आपणच अपेक्षा कमी ठेवणं. आपणच इतरांकडून जर अपेक्षा कमी ठेवल्या तर निश्चितपणे दुःख कमी होईल. सर्वांना प्रेमाने भेटू, सर्वांना सर्वांशी प्रेमाने बोलू आणि आपल्या अपेक्षांचं ओझं इतरांवर कमी लादू. आपल्याच भावनांना आपण आवर घालू. खूप अप्रतिम सुंदर समजूत समजूत या शब्दाच्या अनुषंगाने मॅडमनी ही चारोळी शब्दबद्ध केलेली होती. श्रोते हो पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये शेख पिरपाशा इसाक सर लिहितायत राहणार दिंडेगाव तालुका व जिल्हा लातूर येथून. शेख पिरपाशा इसाक सरांनी राहणार दिंडेगाव तालुका व जिल्हा लातूर येथून सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे. सर लिहितायत की समजूत तिची काढता काढता नाकीनऊ आलंय. समजूत तिची काढता काढता नाकीनऊ आलंय. हट्टी आहे तीही फार, हट्टी आहे तीही फार, सांगतही नाही माझं काय चुकलंय, सांगतही नाही माझं काय चुकलंय. आणि असंच असतं की आपलं काय चुकलंय हेच आपल्याला माहीत नसतं, पण ती रुसलेली असते आणि तिची समजूत काढता काढता अगदी नाकीनऊ येऊन जातं. तीही हट्टी असते, समजून घेता घेत नाही. जर का चूक कळली तर ती सुधारता तर येईल, पण नेमकी चूक काय आहे हे न सांगता जेव्हा राग धरला जातो तेव्हा त्या गोष्टीला समजावणं हे खरंच दिव्य काम असतं, नाही का? म्हणून सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली ही चारोळी आहे की समजूत तिची काढता काढता नाकीनऊ आलंय. हट्टी आहे ती फार, सांगतही नाही माझं काय चुकलंय. आणि खरं आहे की चूक जी आहे तीच माहीत नाही, तर समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, चूक सांग म्हणून पण प्रयत्न केला, चूकही सांगितली जात नाही आणि समजूनही घेतलं जात नाही. खूप अप्रतिम असे भाव या सरांच्या सुंदर अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो या सुंदर अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये भीमराव नारायण हरले सरांनी काटोल रोड नागपूर येथून लिहिलंय. भीमराव नारायण हरले सर लिहितायत काटोल रोड नागपूर येथून. सरांनी लिहिलंय की म्हणी नाचती सदा कुविचारभूत शंका कुशंकांनी मेंदू होई पराभूत. क्या बात आहे, म्हणी नाचती सदा कुविचारभूत, म्हणी नाचती सदा कुविचारभूत शंका कुशंकांनी मेंदू होई पराभूत. तेव्हा बनावे तया जीवनी शांतीदूत, तेव्हा बनावे तया जीवनी शांतीदूत. जीवन फार सुंदर काढावी समजूत, जीवन फार सुंदर काढावी समजूत. क्या बात आहे, क्या बात आहे. तर जेव्हा मनामध्ये
कुविचाराचं भूत नाचायला लागतं, शंका कुशंकांनी मेंदू पराभूत होऊन जातो, तेव्हा त्यांच्यासाठी आपण शांतीदूत बनावं, त्यांची सुंदर अशी समजूत काढावी आणि एखाद्याची त्यांच्या मनामध्ये कुविचाराचं भूत नाचत असताना समजूत काढल्यानंतर खरंच त्यांचं जीवन हे सफल होऊन जाईल. खूप अप्रतिम सुंदर भाव सरांच्या रचनेमध्ये होते. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात. तुम्ही आखेर शब्दांचा या कविता व चारोळ यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच आरजे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.
1: वेलकम बॅक श्रोते हो. श्रोते हो, समजूत या शब्दाच्या अनुषंगानं आपण मागील रविवारी सुद्धा आणि या रविवारी सुद्धा भरभरून असं बोललो. खूप बोलक्या अशा या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळ्या होत्या. समजूत हा शब्दच तसा होता. समजूत जो प्रत्येकाला वाटतो की आपली कोणीतरी काढावी, पण आपण कोणाची कधी समजूत काढतो का? कधी आपण कोणाला समजून घेतो का? एखादा व्यक्ती आपल्यावर रागावला, एखाद्या व्यक्तीने आपल्याला रागाच्या भरामध्ये काही बोलला, तर आपण लगेच त्याच्याबद्दल नकारार्थी मत करून टाकतो. आपण कधीही त्या व्यक्तीच्या परिस्थितीचा विचार करत नाही. तो व्यक्ती ती गोष्ट का बोलला याचा आपण कधी विचार करत नाही. आपल्याला तेव्हा तो विचारच मनामध्ये येत नाही. आपल्याला एकच गोष्ट माहीत असते की हा व्यक्ती चुकीचा आहे, हा व्यक्ती आपल्याला असं बोलला आणि या व्यक्तीनं असं बोलायला नाही पाहिजे होतं. जशा अपेक्षा आपल्या इतरांकडून असतात की आपल्याला समजून घेतलं पाहिजे, तसं समोरच्याही आपल्याकडून असणारच नाही का? म्हणून एकमेकांना समजून घेत, एकमेकांना सोबत घेत समजुतीचा हा प्रवास असला पाहिजे. नातं हे समजूतदार असलं पाहिजे. नातं हे वेळ, काळ, प्रसंग याचं भान ठेवून बोलणारं असलं पाहिजे. नात्यामध्ये कधी कोठे काय बोलावे, कोणत्या वेळेला बोलावे याचं अचूक टायमिंग साधता आलं पाहिजे. चुकीच्या वेळेला, चुकीच्या प्रसंगाबाबतीत चुकीचे बोललेले शब्द हे काळजावर घाव करतात. नातं हे वरवर जरी चालू असलं तरी त्या नात्यामध्ये प्रेमाचा ओलावा नसतो. नात्यामध्ये जरी सर्व काही ठीकठाक चालू आहे असं वाटत असलं तरी मनामध्ये कुठंतरी सल असते, खंत असते की मला समजून घेतलं जात नाही, माझ्या भावना समोरच्याच्या मनापर्यंत पोहोचत नाहीत. आणि जेव्हा अशी मानसिकता एखाद्या व्यक्तीची बनते तेव्हा तो व्यक्ती हळूहळू दूर व्हायला लागतो, तो त्या नात्यापासून दूर व्हायला लागतो. म्हणून नात्याला जर सदाबहार ठेवायचं असेल तर त्या नात्यामध्ये समजूतदारपणाचा कायम ओलावा असला पाहिजे. वेळ, काळ, प्रसंग पाहून बोललं पाहिजे आणि आधी तू नंतर मी ही भावना मनामध्ये ठेवली पाहिजे. कारण प्रेम या शब्दाची व्याख्यासुद्धा तीच आहे. प्रेम म्हणजे त्याग आहे, प्रेम म्हणजे समर्पण आहे, प्रेम म्हणजे आधी तू मग मी असं आहे. कारण जे आपण देऊ तेच रिटर्न येणार, जे आपण बोलू तेच रिटर्न येणार, जे आपण करू तेच रिटर्न परत आपल्याकडे येणार आहे. म्हणून आपण काय बोलतोय, कोणाला बोलतोय, कोणत्या प्रसंगावर बोलतोय, कोणत्या प्रसंगाबद्दल आपण रिॲक्ट होतोय, राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर या सर्व गोष्टींना आपण जे आहे ते कायम दूर ठेवलं पाहिजे. आपण सकारात्मक राहिलं पाहिजे आणि एवढंच नाही तर आपण आपल्या जीवनाला आनंदी बनवलं पाहिजे. आनंदाचे आणि सुखाचे छोटे छोटे क्षण वेचून, जसं की आपल्या FM टॅगलाईन आहे की आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, समजूत या शब्दाच्या अनुषंगानं तुमच्याशी भरभरून असं बोलत असताना तुमच्या अप्रतिम सुंदर चारोळ्यांचं जे आहे ते विश्लेषण करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की प्रत्येकाला स्वतःला समजून घ्यायचं आहे, प्रत्येकाला समोरच्याला सुद्धा समजून घ्यायचं आहे. कधी माफी मागून तर कधी माफ करून, पण मनातले भाव समोरच्यापर्यंत पोहोचत नाहीत, मग काय करावं लागेल? प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे की जरी समोरचा चुकला तरी तो जर का आपल्याला समजून घेतोय, तो जर का आपल्याला माफी मागतोय, किंवा त्याची जर इच्छा आहे की चूक मान्य करण्याची, कधी कधी चूक असो किंवा नसो तरी हे मान्य करायची, तेव्हा त्याच्या भावभावनांचा सुद्धा आदर झाला पाहिजे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की समोरच्यानं करावं त्या त्या गोष्टी आधी आपण केल्या पाहिजे, निश्चितपणे जीवन आनंदी होईल. नाही का श्रोते हो? श्रोते हो, बघता बघता तुमच्याशी गप्पा मारता मारता आपल्या शोची वेळ संपत आलेली आहे. आणि तुम्ही घड्याळ पहा, ते कळलंच नाही की शोची वेळ कधी संपली. असंच होतं प्रत्येक शोमध्ये. आपण शो सुरू करतो, तुमच्या सुंदर सुंदर चारोळ्या असतात, त्या मी वाचतो, त्यातले भाव आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि बघता बघता शोची वेळ संपून जाते. पुन्हा एक आतुरता लागून राहते की पुन्हा पुढच्या रविवारी तुम्हाला भेटायचं आहे. परंतु वेळेचं हे बंधन आपल्या सर्वांना पाळावं लागणार आहे. म्हणून मला म्हणजे आरजे कैलासला आजच्या शोपुरती रजा द्या. हो, पण मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईन पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर आणि तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. आनंदी राहा, आनंद लुटा आणि सर्वजण काळजी घ्या.

0: ही आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की जोड़ में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
2: कृष्ण होते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 5 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोत्यांच्या आणि अलककार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलकमध्ये अलक तुमची रसिक श्रोतेहो, झलक आमची। अलकप्रेमी रसिक श्रोतेहो, आज 27 सप्टेंबर 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 220। अलकप्रेमी रसिक श्रोतेहो, केवळ केवळ आणि केवळ तुमच्यामुळेच अलकचे 220 प्रयोगापर्यंत आपण मजल मारू शकलो आणि अर्थात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषामध्ये बाप्पाचं विसर्जन झालं। अगदी 5 दिवसाचे बाप्पा, मग ज्येष्ठा गौरी विसर्जन आणि परवाच्या दिवशीच अनंत चतुर्दशी अर्थात सार्वजनिक आणि 10 दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन झालं। बाप्पा आपल्याबरोबर जाताना आपली सगळी विघ्न घेऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातल्या विघ्नांचं आता आपण त्या ठिकाणी काळजी करण्याची, संकटांची काळजी करण्याची आवश्यकता नाही। लिहित राहा, व्यक्त होत राहा। बाप्पा कलेचा विद्येचा बाप्पा आहे, त्याच्यामुळे त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे। आता लवकरच म्हणजे आणखीन काही दिवसातच मातेचं आगमन होईल आणि माताही आपल्याला आशीर्वाद देईल। ऐकूया आज आपण अलककार, माझ्या अलककार भगिनी अरुणा दुद्दलवार आणि अलककार अरुणा गर्जे यांच्या अरुणाद्वयी कार्यक्रमाने सुरुवात करणार आहोत। अलककार अरुणा दुद्दलवार दिग्रस यवतमाळेतून लिहितात, अरे अरे अरे, पकडा त्या मुलाला, माझ्या गाडीवरील वडापाव उचलून नेला त्याने, हे घ्या तुमचे पैसे। कारमधून उतरत त्या सद्ग्रस्ताने लगेच वडापावचे पैसे दिले। अहो अहो, तुम्ही का पण? तेव्हा ते अगदी शांतपणे उभे राहिले, डोळ्यात बालपण दाटून आलं, मौन बोलकं झालं। अलककार अरुणा, मी उगाच म्हणतो का तुम्हाला सगळ्यांची करुणाबरोबर कळते। बघा ना, तो वडापाव घेऊन उचलून घेऊन गेलेला मुलगा त्याचे पैसे भरणाऱ्या कारमधल्या त्या सद्ग्रस्ताला त्याचं बालपण आठवणं, म्हणजे त्याला काय कारुण्य भोगायला लागलं असेल, त्याला त्या ठिकाणी काय यातना भोगाव्या लागल्या असतील जेव्हा बालपणात त्याने अशी एखादी खाद्य चोरी केली असेल, आणि मग त्याच्या मनात ते आलं, त्याच्या मनात दाटून आलं, त्याचं मौन बोलकं झालं, किती सुंदर। ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले अरुणाद्वयी, अलककार अरुणा गर्जे सांगली। चूक, भावना आणि व्यवहार नेहमीच वेगळे ठेवावे असे ती नेहमी म्हणायची, तेव्हा तो तिला मूर्खात काढायचा। मात्र नेमका इथेच तो चुकला आणि सावरायला आज ती नव्हती। अलककार अरुणा एकीकडे सुविचार तर एकीकडे दमदार अलक लेखन, असा तारेवरचा प्रवास तुम्ही केलात। खरंच छान आहे अलक, म्हणजे सुविचारही मांडलाय, व्यक्तही झालात आणि कथाही आली, कारण आज ती नव्हती। म्हणजे खरंच आहे, भावना आणि व्यवहार दोन्ही वेगळ्या ठेवाव्यात। हा व्यवहार आहे, ती भावना आहे, आणि त्यातून तरी काय आपण चुकू नये असा अर्थ सांगणार तुमची अलक बरंच काही सांगणारी आहे। ऐकूया पुढची अलक, नवी दिल्ली येथील अलककार राधिका गोडबोले लिहितात, रोज निशीमध्ये ती दिवसभरात त्याच्याकडून पूर्ण न झालेल्या तिच्या अपेक्षा लिहित होती। तिचे काहीतरी खास लेखन चालू असावे असे वाटून त्याने तिच्यासाठी मस्त चहा करून आणला, त्याचबरोबर तिच्या हातातून पेन खाली निसटला, खाली पडला। अलककार राधिका, अपेक्षांचं ओझं मी म्हणतो वाहूच नाही, अपेक्षांचा भंग होतो तो यामुळेच। अपेक्षा का ठेवायच्या? बरं, खूप छान शेवट केलात तुम्ही, म्हणजे धक्का तंत्र इतकं जबरदस्त आहे. चहाची अपेक्षा होती, कौतुकाची अपेक्षा होती, आणि अपेक्षा लिहिली त्यातली ही एक अपेक्षा पूर्ण झाली. मला तर वाटतं ती रोजनिशी नाही आहे, ती कल्पनानिशी आहे. म्हणजे जे त्याच्यात लिहू ते त्या ठिकाणी साकारलं जाईल, ते आकार असेल, ते सत्यात उतरेल. मला ही अलक आगळी वेगळी वाटली. आत्तापर्यंतच्या बऱ्याच अलक ऐकवल्या, पण त्यात हा विचार थोडासा का होईना वेगळा आहे. आणखीन थोडं अलकत्व आलं तर नक्कीच तुमची अलक ही दर्जेदार होत जाईल. अलक राधिका, राग बनू नका, समजून घ्या अण्णा तुमचं गोड बोले आहे, आणि त्याप्रमाणेच अगदी गोड बोलून गोड शब्दांमध्ये नवऱ्याने तिच्या अपेक्षा कशा पूर्ण कराव्यात, अर्थात इथे तो आणि ती आहे, नवरा बायको असू शकतात, भाऊ बहीण असू शकतात, कोणी असू शकतं, मित्रमैत्रीण असू शकते, लिव्ह इन रिलेशनशिप असू शकतं, बऱ्याच शक्यतासुद्धा तुम्ही इथे यातून व्यक्त केल्यात. अलक कराधिका, मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलक. पुणे येथून अलंकार सौ मनीषा कुमठेकर लिहितात, एकदा उंच गेलेल्या तरुवाराने खाली गवताकडे वाकून पाहिले आणि हसले. तेव्हा गवत म्हणाले, का रे तरुवारा, का हसलास का? तेव्हा तरुवर म्हणाले, वर्षानुवर्ष तू तिथे जमिनीला खिळलेस, मी बघ. तेव्हा गवत म्हणाले, अरे वादळात कोलमडून पडण्याची भीती तुलाच जास्त आहे, तू वादळे सहन करू शकत नाहीस, कोलमडतोस आणि माझ्याच कुशीत येतोस हे मात्र विसरतोस. वा अलक्कर मनीषा, जैसाच तैसा. खरंच आहे, तो तरुवर कितीही वाढला तरी वादळामध्ये त्याचं अस्तित्व नष्ट होणार आणि तो तरुवर त्याच्याच कुशीत येणार. मी तू माझ्या अंगावर पडतोस असं न म्हणता फार छान शब्दप्रयोग केलात, तू कुशीत येतोस. मी ते गवत जणू काही त्याची माता आहे आणि मातेला अभिमान आहे त्या तरुवराचा, त्या मुलाचा, पण त्याला अहंकार झाला आहे. तो अहंकार कमी करणं सुद्धा मातेचं कर्तव्य आहे. खूप छान रचना, खूप छान संकल्पना. ऐकूया पुढची अलक. अलंकार विद्या कुंभार अनामिकाय टोपण नावाने कोल्हापूर येथून लिहितात, बाळा तुला थोडे तरी जेवण बनवायला यायला हवे, आई म्हणाली. सुनेच्या मासिक धर्मात तिला त्रास होत असल्याने त्यावेळी आपल्या मुलाला जेवण बनवताना पाहून त्या आईला आपले संस्कार चांगले आहेत याची खात्री झाली. अलंकार विद्या अर्थात मासिक धर्मात त्रास सहन होऊ नये म्हणून तो जेवण बनवतोय, मानाचा मुजरा. पण मासिक धर्मात जेवण तिने बनवू नये असा जर विचार त्या ठिकाणी असेल तर मात्र त्या ठिकाणी तो चुकीचा आहे. पण आईने मात्र खूप छान सांगितलं आहे आणि अर्थात मला खात्री आहे आईने सुद्धा जेवण बनवायला त्याला शिकवलं असेल. आमच्या घरी सुद्धा तीच पद्धत आहे, दोघंही आमच्या घरी जेवण बनवतात. आता जसं आपण अरुणाद्वयी घेतलं तसं विद्याद्वयी आणि अलक्कर विद्या मलवडकर विद्याराणी या टोपण नावाने तारगाव सातारा येथून लिहितात, आभासातील प्रेम पुढे नेण्याच्या दृष्टीने त्याने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. नाही, मला इथेच थांबावे लागेल, ती शांतपणे म्हणाली. तिच्या अनपेक्षित निर्णयामुळे तो हवालदिल होऊन म्हणाला, का अचानक काय झालं? तिने तिच्या डायरीच्या शेवटच्या पानाचा फोटो त्याला पाठवला, त्यात लिहिलं होतं, आभासातील प्रेम वास्तवात कधी आलंच नाही. अलंकार विद्या, म्हणजे तिच्याकडून आलं नाही की त्याच्याकडून आलं नाही, मग आभासात इतके दिवस प्रेम तरी का करायचं होतं? जर शेवटच्या पानावर हे वाक्य लिहायचं होतं तर मग प्रतारणा नाही का, अपेक्षाभंग नाही का, प्रेमभंग नाही का? म्हणजे आसक्ती दाखवायची, प्रेमावर भक्ती करायची आणि मग विरक्ती सहन करायची, याला काहीच अर्थ नाही. पण तरीही तो विचार तिने त्यावेळेला केला हे मात्र योग्य आहे. आता मी अलंकार चेतन सुरेश सकपाळ यांची अलंक घेतोय, ज्यांना मी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन भेटून आलो आणि खूप मस्त वाटलं, छान वाटलं. अलंकार चेतन, चैतन्य माझ्या मनात संचारलं तुम्हाला पाहून. मला खात्री आहे तुम्ही नक्कीच लवकर सुदृढ व्हाल, बरे व्हाल, मस्त व्हाल आणि एकापेक्षा एक छान लेखन कराल, कारण या परिस्थितीमध्ये तुम्ही लिहिताय. तुम्हाला मानाचा मुजरा, खूप खूप खूप मानाचा मुजरा. अलंकार चेतन लिहितात, काही नाही होत रे, आयुष्य खूप सोपं असतं, कसलीच काळजी करायची नाही, अगदी बिनधास्त राहायचं, असं तो नेहमी त्याच्या मित्रांना सांगत होता। तेव्हा त्याच्या आयुष्याला अनपेक्षित कलाटणीसोबत त्याला चांगलेच अनुभव मिळाले। मित्रांनो, आयुष्य कधी सोपं नसतं, ते आपली प्रत्येक पावलावर परीक्षा घेत असतं, त्यामुळे इथे प्रत्येक पाऊल जपून आणि काळजीपूर्वक टाकावं लागतं। आता तोच एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून स्टेजवर उभा राहून सगळ्यांना सांगू लागला, अलंकार चेतन मला तुम्हाला पाहिजे मोटिवेशनल स्पीकर झालेले, आणि व्हाल याची खात्री आहे। तुम्ही घरी बसून सुद्धा मस्तपैकी कामं करताय, खूप छान करताय। आता मोटिवेशनल लिहायला आणि मोटिवेशनल बोलायला सुरुवात करा, म्हणजे तुमच्यातून त्या ठिकाणी इतर लोक प्रेरणा घेतील, तुमच्या प्रेरणेने इतर लोक त्या ठिकाणी खूप छान लिहायला सुरुवात करतील आणि बोलायला सुरुवात करतील। तुम्हाला पुन्हा एकदा मनाचा मुद्रा ऐकूया। पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून अलंकार वाय के शेख लिहितात, फोन, आईचा फोन आला। कशी आहेस बाळे? ती म्हणाली, आई मी मजेत आहे, माझी काळजी करू नकोस। शेतातील अवतारला ती बैल झाली होती। बापरे, अलंकार वायके भयानक आहे, खरंच शेतकऱ्यांच्या समस्या भयानक आहेत। अवतातील ती बैल झाली होती, यापेक्षा आणखीन वेगळं काय दुःख असू शकतं? म्हणजे ते दुःख लपवण्याचं दुःख किती भयानक असू शकतं आणि शेतकऱ्यांच्या समस्या किती भयानक असू शकतात, ऐकूया पुढची अलग। गोरेगाव पूर्व येथून अलंकार विनायक रमेशचंद्र वगळ लिहितात, वास्तव। संसार सुखाची खूप आवड असलेल्या तिला नवऱ्याच्या राजकारणात कधीच रस नव्हता। त्याच्या खुनानंतर तिला चालूनेली राजकीय संधी तिने ऐन तारुण्यात नकळत स्वीकारली खरी, पण एका सावध क्षणी आता यामुळे नव्याने संसार कधीच मांडता येणार नाही या भयानक वास्तवाच्या जाणीवेने ती नखशिकांत हादरली। अलंकार विनायक, कधी कधी ज्या गोष्टी आपण करत नाही त्या गोष्टी कराव्या लागतात, त्या गोष्टी करणं आपल्याला भाग पडतं, पण आपण सावध होतो ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। आणि आवड निवडपेक्षा संधी आले त्या संधीचं सोनं करणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं। चांगली माणसं समाजात आहेत पण राजकारणात येत नाहीत, हे फार मोठं दुःख तुम्ही ते व्यक्त केलं, धन्यवाद। ठाणे येथून अलंकार अजित महाडकर लिहितात, परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठी त्याने 3 वर्ष नोकरी करून पैसे जमवले, पण लहान भावालाही उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे असे समजल्यावर त्याने लगेच ते पैसे लहान भावाला दिले। अलंकार अजित, त्या मोठ्या भावाला मानाचा मुजरा आणि लहान भावाला विनंती, मोठ्या भावाचे उपकार विसरू नकोस, असे भाऊ अजून आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे। अलंकार आभाळस्पर्शी टोपण नावाने कविवर्य वैद्यराज भोपाल त्र्यंबक देशमुख नाथसदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळेतून लिहितात, 4 वर्षाचा मुलगा असलेल्या स्त्रीने बैठकीत पुनर्विवाहाचा विचार मांडला। आपल्या आईवडिलांना बोलून दाखवत असताना त्या मुलाकडून वडिलांचा फोटो जमिनीवर पडून फुटला। एक क्षण तिचे नकळत आपल्या नवऱ्याच्या फोटोवर लक्ष गेले आणि तिने लगेच तो नवीन फ्रेममध्ये मढवण्याचा निर्णय घेतला। अलंकार भोपाल, आपण आभाळस्पर्शी आहात ते काही चुकीचं नाही आहे, कारण आभाळाला गवसणी घालणारं लेखन तुम्ही करता। स्त्रीने बैठकीत तो पुनर्विवाहाचा विचार मांडला म्हणून मानाचा मुजरा, आईवडिलांनी नक्कीच त्या ठिकाणी परवानगी दिली असेल याची खात्री आहे। 4 वर्षाच्या मुलाने वडिलांचा फोटो त्याच्या हातून जमिनीवर पडून फुटला हा निव्वळ योगायोग असू शकतो। लगेच तिने तो नवीन फ्रेममध्ये बनवण्याचा निर्णय घेतला, ही नवीन फ्रेम म्हणजे तिने पुनर्विवाह करण्याचा विचार केला आहे आणि हा अपशकून बिकून काय नाही आहे, हाही विचार तिने केला असावा याची खात्री आपण बाळगूया। अलकप्रेमी रसिक श्रोतो, तुम्ही एकापेक्षा एक छान अलक लिहित राम आणि पाठवत राम। पुन्हा एकदा विनंती मात्र एवढीच आहे, अलंकार अशी बिरुदावली तुम्हाला पुणेरी आवाज 107.8 FM ने दिले, ही उपाधी आहे, त्यामुळे अलक लिहिण्यापूर्वी तुमच्या नावापूर्वी अलंकार श्री वायके शेख, अलंकार विश्वेश देशपांडे, अलंकार वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख, अलंकार अरुणाम असं लिहित चला। लिहित नाही त्यावेळेला मला वाईट वाटतं, माझं कुठेतरी चुकलं आहे असं वाटतं। शिवाय पुण्याच्या आसपासच्या व्यक्तींना अलगकर मित्रांना मी वारंवार विनंती करत आलो आहे की तुम्ही जर पुण्यात आहात तर मोबाईलमध्ये एफ एम स्टेशन 107.8 एफ एम ट्यून करा आणि ऐका. त्याची रेकॉर्ड आपल्या पुणेरी आवाजच्या कार्यालयात होत असते. तिसरी अत्यंत महत्त्वाची विनंती, प्रतिक्रिया माझ्या आनंदासाठी मला नको आहे. तुमच्यापर्यंत अलग पोचली आणि तुम्ही अलग ऐकली यासाठी हवे. अगदी असं लिहिलं अलग ऐकली बरं वाटलं तरी खूप झालं. काही जण अलग ऐकतात की नाही तेच कळत नाही आणि मग इतर अलगकारांच्या अलगसाठी जागा त्यांनी का अडवावी असा प्रश्न पडतो. कुठेही जाऊ नका, गाणी ऐका. मी हा गेलो कमर्शियल ब्रेक घेऊ, एक व्यावसायिक विश्रांती घेऊ. हा गेलो हा आलो, तुम्ही ऐकत राहा पुणेरी आवाज. आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: नो स्मोकिंग जोन जैसे बन गए हर जगह, वैसे नो एंगर जोन। इधर गुस्सा नहीं कर सकते, आया है तो बाहर जाओ, कर क्या। यहां नहीं कर सकते। क्यों? स्मोकिंग के लिए क्यों अलग जगह बनाई? क्यों नहीं कर सकते सबके बीच? क्योंकि कर आप रहे हैं, नुकसान हमारा हो रहा है। इसी तरह गुस्सा कर आप रहे हैं सारे वातावरण में और सब लोगों का नुकसान हो रहा है। तो आप जाइए, वहां वो कमरा है, उधर गुस्सा करिए, वापस आइए।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: अगर कपड़े में रसी का श्रोते हो, तुम्हें ऐकत आहत रेडियो पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM। आणि तुम्ही आता जे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलकमध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची अलग प्रेमी रसिक श्रोते हो। प्रयोग क्रमांक 220 27 सप्टेंबर 2026 कार्यक्रमात अल्पशा विश्रांतीनंतर आज जगदीश करतोय तुमचं पुन्हा एकदा स्वागत। खूप खूप विषयाने सुंदर असलेल्या अलग तुम्ही आत्तापर्यंत ऐकल्यात, मला खात्री आहे त्या सगळ्या अलग तुम्हाला आवडल्या असतील, त्या अलगमधलं मर्म तुम्ही जाणलं असेल। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, अल्पशी विश्रांती घेण्याच्या मागचं प्रयोजन हेच असतं की तुम्ही अलगबरोबर गाण्यांचाही आस्वाद घ्यावात। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच सगळेच अलगकार मित्र धमाकेदार अलग लिहितात आणि आजच्या प्रयोगातील सगळ्याच अलग एकापेक्षा एक भारी आहेत याची खात्री तुम्हाला नक्कीच पटली असेल। आता आपण वळणार आहोत बागडे कुटुंबियांच्या अलगकडे, पण तत्पूर्वी एक सूचना, एक गोष्ट अलग प्रेमी रसिक श्रोते हो तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते। येत्या 3 ऑक्टोबर 2026 आपल्या अलगची झलक या कार्यक्रमाला 5 वर्ष पूर्ण होतील, म्हणजे अलगची झलक प्रयोग क्रमांक 220 हा या 5व्या वर्षातील शेवटचा कार्यक्रम आहे। आपण ऑक्टोबर महिन्यातली पहिल्या रविवारी अर्थात 4 ऑक्टोबरला नवीन 6व्या वर्षात पदार्पण करणार आहोत। ऐकूया आता बागडे कुटुंबियांच्या अर्थात माता अलककार विमल बागडे नाशिकेतून लिहितात, दुर्वा फुले पत्री हार विड्याची पाने सुपारी खारीक खोबरे साखर काजू बदाम पिस्ते पेढे बर्फी रवा मैदा तूप तळलेले मोदक उकडीचे मोदक तांदूळ चणा डाळ तिने श्रद्धेने बाप्पाला भाव अर्पण केले। अलग कर विमल, हजारापेक्षा अधिक अलग तुम्ही लिहिल्यात आहात आणि तुम्ही तुमच्या सुपुत्रालाही अलग लिहिण्यासाठी तयार केलं आहात। तुमच्या अलगमधले भाव बाप्पापर्यंत नक्कीच पोचले, सगळं अर्पण केलं पण भाव अर्पण केले ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। ऐकूया सुपुत्र अलगकार विमेश यशवंत बागडे लिहितात, माणसाने विणलेल्या जाळ्यात आज माणूस स्वतःच कुरफटला। अलग विमेश फक्त एक छोटीशी सूचना करायची वाटते, माणसाने म्हणायच्याऐवजी त्याने विणलेल्या जाळ्यात आज तो स्वतःच गुरफटला ही अलग आणखीन सार्वत्रिक झाली असती, सार्वकालिक झाली असती आणि माणसाच्या ऐवजी इतर प्राण्यांनाही किंवा माणसातल्या त्या माणसांना सुद्धा ती अलग लागू पडली असती। पण एका वाक्यात तुम्ही भन्नाट संदेश सांगितलात, भन्नाट अलग लिहिलीत, कथा आली, सगळं काही आलं, मला खात्रीने सांगा असं वाटतं आईच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही जात आहातच, पण आईच्याही पुढे निघून जाल याची खात्री आरजे जगदीशच्या मनामध्ये निर्माण झाली आहे। ऐकूया अलंकार सुलभा सत्तुरवार पुणेतून लिहितात, श्राद्ध आपल्या 8 वर्षाच्या मुलाला शाळेसाठी तयार करून दोघे आवरून ऑफिसला जाण्यात निघणार, तोच गावाकडून त्याच्या वडिलांचा फोन आला जे गावी शेती सांभाळत होते। बाळा तुझ्या आईचे श्राद्ध आहे, सर्व येत आहे ना? तो म्हणाला, बाबा तुम्ही घ्या सांभाळ, जमेल तसे असे वाटत नाही। मुलगा ऐकून म्हणाला, बाबा मी तुमच्यासारखा कंपनीत काम नाही करणार, आजोबांकडे राहून शेती करणार, म्हणजे तुमच्या श्राद्ध करण्यास सुट्टीचा प्रश्नच येणार नाही। अलंकार सुलभा, सुलभ पद्धतीने तुम्ही श्राद्धाला जाण्याचं, सुलभ पद्धतीने आईवडिलांना सांभाळण्याचं कर्तृत्व आणि कर्तव्य किती महत्त्वाचं असतं ते सांगितलं. अगदी मला पटलं, भावलं तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुजरा, म्हणजे 8 वर्षाच्या मुलाने बाबांना अगदी योग्य शब्दामध्ये समज दिली. आणि मला खात्री आहे त्याचे बाबा त्याच्या आईच्या श्राद्धाला म्हणजे आजीच्या श्राद्धाला नक्कीच पोचतील, इथपर्यंत तुम्ही संदेश देऊन ठेवलायत. अलंकार शैलजा करोडे नेरूळ नवी मुंबई येथून लिहितात, घरात शिल्लक असलेल्या पिठाच्या भाकरी वळून तिने मुलाच्या शाळेचा डब्बा व नवऱ्याची कामावर जातानाची शिदोरी कशीबशी तयार केली. आणि आता दारात 4 पाहुणे आले, आज तर तिची फार मोठी परीक्षा ठरणार होती. अलंकार शैलजा मला खात्री आहे ती परीक्षेत पास होणार, कारण भारतीय नारी जगात भारी, ती काहीतरी जुगाड करणार आणि त्या ठिकाणी पाहुण्यांनाही पोटभर जेवायला घालणार, कारण अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे, ती खात्रीने मला वाटतं तयार होईल. आता आपण स्वागत करणार आहोत अलंकार डॉक्टर राजश्री शिरभाते, थेट इंग्लंडहून त्यांनी आपल्याला अलग पाठवली आहे. अलंकार राजश्री, सर्वात प्रथम अलगची झलक या कार्यक्रमात नवे नवे कुटुंबात तुमचे सहर्ष स्वागत. आणि अलंकार डॉक्टर जयश्री यांनी तुमच्या या अर्थात जुळी बहीण यांनी तुम्हाला या अलगच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं, त्यांनाही मनापासून धन्यवाद. तुमचं स्वागत, अभिनंदन आणि अभिमान वाटतोय. सातास समुद्रापलीकडे इंग्लंडमध्ये तुम्ही कार्यक्रम ऐकताय आणि अलग लिहिताय. अलंकार डॉक्टर राजश्री शिरभाते इंग्लंडहून अकल्पित या नावाने लिहितात. आम्हाला टीप मिळाल्याप्रमाणे सुनसान रस्त्यावरून आम्ही झोपडीकडे सावधपणे निघालो होतो. झोपडीत कंदिलाचा मंद उजेड पसरला असून वातावरण भेसूर संशयास्पद होते. खिडकीतून खुर्चीत मृत मंगल डाकूला बघितले, मंगल तर तुरुंगात आहे. मंगलने आत्महत्या केली होती, त्याच्या हातातले पत्र घेऊन मी वाचले. साहेब तुरुंगात निर्दोष जुळाभाऊ जंगल आहे, गुपित उलगडले होते. अलंकार राजश्री, जुळ्याची कहाणी तुम्ही फार छान मांडलीत, फक्त मला त्या ठिकाणी सुचवायचं आहे की जंगल मंगल आणि मग तिकडे झाली ती दंगल. फार सुंदर, अगदी अकल्पित अलग तुम्ही लिहिलीत, अकल्पितच आहे. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही तो सस्पेन्स राखून ठेवलात आणि तो सस्पेन्स शेवटी मोडला नसता तरी चाललं असतं. फक्त एवढं म्हणाला असतात तुरुंगात कोण आहे मग, तरी सुद्धा तुमची अलग रहस्याची अनेक कवाडं रसिकांपर्यंत उघडण्यास भाग पाडली असते. खूप छान, आणि नियमितपणे अलग पाठवत राहा. 4 ऑक्टोबर नंतर 7 ऑक्टोबर येईल, 11 ऑक्टोबर येईल. 11 ऑक्टोबरला तुमच्या दोघींच्या अलग एकत्र पाठवा. आता तुम्ही जयश्रींना सांगा 4 ऑक्टोबरच्या कार्यक्रमात त्यांना अलग पाठवू नका, तुमच्या दोघींच्या अलग एकत्र घेता येतील. पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आणि अशाच अलग पाठवत राहाल याची खात्री. माटुंगा मुंबई येथून अलंकार नितात देठे लिहितात, आठवण. वृद्धाश्रमातील बाकावर बसून तो मोबाईलमधील फोटो पाहत होता. कोणाचा तरी फोन आला, सर तुमच्या मुलाने नवीन घर घेतले आहे. त्याने हसून फोटो पुसला आणि म्हणाला, हो बालपणी त्याने तिथेच घर बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. अलंकार नेता, दुःख किती झाकून ठेवावं लागतं आणि ते मनातल्या मनात साठवावं लागतं, याचं उत्तम उदाहरण उत्तम नमुना म्हणजे तुमची अलक आहे. मुलं का विसरतात आपल्या आईवडिलांना, आईवडील मात्र ती आठवण प्राणापलीकडे जपतात. बघा ना शेवटचं वाक्य, बालपणी त्याने तिथेच घर बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. आईवडिलांना त्या आठवणींचा किती अभिमान असतो आणि त्या आठवणी किती कुरबळत बसतात, याचं उत्तम उदाहरण अलंकार नीता तुम्ही अलंकमध्ये मांडलं. ऐकूया गोंदिया येथून अलंकार निसर्ग कवी श्री किशोरकुमार मलेवार लिहितात, तिला शिक्षिका बनण्याकरता DED पर्यंत शिक्षण घेतलं होतं. तिचे लग्नाचे वय वाढत गेले पण शिक्षकाची भरतीमध्ये यश येत नव्हते. तिला लग्नाकरता वर मुले पण पसंत करत नव्हते. ती पूर्णतः खचून न जाता या वर्षी पवित्र पोर्टलमध्ये तिला शिक्षिका म्हणून निवड झाल्याने तिचा आनंद गगनात माविनाचा झाला. अलकर किशोर कुमार अलग छान आहे, उत्तम आहे, फक्त विनंती एवढीच आहे, अलग सगळ्यांनाच ही विनंती आहे, अलग पाठवण्यापूर्वी ती 4 ते 5 वेळा मोठ्याने वाचून पहा. म्हणजे आपल्या व्याकरणिक चुका कुठे झाल्या आहेत, वाक्यरचना कुठे चुकले हे कळेल. प्रत्येक वेळेला वाक्यरचना व्यवस्थित असलेली अलग ऐकवताना अधिक आनंद होतो. पवित्र पोर्टल झिंदाबाद, खूप छान. आणि या अलगला आपण पैकीच्या पैकी गुण देऊ आणि पुढे वळूया. नागपूर येथून अलंकार उज्ज्वला धांडे लिहितात, तिने दार उघडले, वडील दारात दिसले. तिने विचारले, बाबा बाबा तुम्ही कसे काय आलात? बाबा म्हणाले, बाळा तू लिहिलेल्या पत्रातील पुसट अक्षरे वाचण्यासाठी. अलंकार उज्ज्वला, मी नेहमी तुमची अलग वाचल्यानंतर एक वाक्य म्हणतो, तुम्हाला उज्ज्वल भवितव्य आहे. खूप छान लिहिता, खूप छान पद्धतीने तुम्ही रचना करता, व्याकरणाकडे तुम्हीही दुर्लक्ष करत आहात ते तेवढं टाळा. आणि आणखीन छान पद्धतीने अलग लिहा. बघा ना, वडिलांना बरोबर मुलीची दुःख कळतात, संकट कळतात, समस्या कळतात. पुसट अक्षरे वाचण्यासाठी याचा अर्थ बाबांना पत्र लिहिताना तिच्या डोळ्यातून अश्रू आले असतील आणि ते 2 थेंब अश्रूंचे त्या अक्षरानं पडले असतील, अक्षरं पुसट झाली असतील. आणि नेमकं दुःख काय आहे ते ऐकण्यासाठी, ते वाचण्यासाठी बाबा बाळापर्यंत पोचलेत. मला आणखीन एक गोष्टीचं अप्रूप वाटतं अलंकार उज्ज्वला, म्हणून मी तुम्हाला म्हटलं उज्ज्वल भवितव्य. मोबाईलच्या व्हॉट्सॲपच्या जमान्यात पत्र अजूनही लिहिलं जातं आहे. हे नातं सुदृढ असल्याचं, नातं भक्कम असल्याचं, नात्यांमधील भावनात्मकता कोंदणात असल्याचं उत्तम उदाहरण आहे. खूप छान, खूप खूप धन्यवाद. ऐकूया पुढची अलग, अर्थात आर जे जगदीशचा आवडता कौटुंबिक सोहळा वनगे कुटुंबियांच्या अलग. ऐकूया अलंकार महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात, नेहमी स्त्री पुरुष समानतेची व्याख्याने देणाऱ्या त्याने आपल्या मुलीचे लग्न ठरवताना मात्र तिच्या आईला गप्प केले. अलंकार महेंद्र, सकस दर्जेदार लिहायला लागलाय, तुम्ही प्रगल्भ प्रौढ लिहायला लागलायत. आणि म्हणून गेल्या वेळेला मी आठवणीने विचारलं, तुमची अलग नाही का? तुम्ही, मला माहीत होतं तुम्ही गणपती उत्सवामध्ये होतात, गणेशोत्सवात होतात, पण तरी म्हटलं आठवण करून द्यावी. बघा ना, विरोधाभासाचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमची अलग आहे. विरोधाभास आपण घरातच कसा करतो याचा उत्तम दाखला तुम्ही अलगमध्ये दिलात, आणि बाहेर मात्र आपण व्याख्यानं जोडत असतो. अलंकार सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात, मेट्रो चालवणारी ती खेडूत पण सुशिक्षित मुलगी तिच्या घरच्यांची ओळख बनली आहे. अलंकार शैलजा, मानाचा मानाचा मुजरा, तुमच्या अलंकमधल्या तिला जी घरच्यांची ओळख बनली, आपल्यामुळे घर ओळखलं जावं यासारखा अभिमानाचा क्षण तो कोणता. अलंकार शैलजा, खूपच छान, मुलगी शिकली, प्रगती झाली. वरती मात्र पुरुष जो आहे तो असा दुटप्पी असेल तर मात्र त्या ठिकाणी स्त्री पुरुष समानतेची व्याख्या ही कधीच परिपूर्ण होणार नाही. दोघांनाही खूप खूप धन्यवाद. अर्थात प्रयोग क्रमांक 220, 5वं वर्ष म्हणजे अलगची झलक कार्यक्रम, वय वर्ष 5. शेवटच्या अलग, अलंकार शोभा रामदुर्ग कलबुर्गी कर्नाटकेतून लिहितात, मुलं देवाचं वरदान. आज देवी देवतांची सभा भरली होती. पृथ्वी लोकातील एका गल्लीतील घरात एक किंवा दुसरे मूल दिसले. अशा घरांच्या जास्त जबाबदारी नको, ऐशोराम हवाय. अशा घरच्यांना जास्त जबाबदारी नको, ऐशोराम हवाय. दुसऱ्या गल्लीतील प्रत्येक घरात मुलं देवाचं वरदान म्हणून तिथे 5-6 मुलं एकत्र खेळताना दिसली. देव म्हणाले, ज्यांना मुलांपेक्षा पैसा ऐशोराम हवाय त्यांना त्याचाच लाभ हो. पुढे अशा गल्लीतील सर्व घरांच्या वंशावळीला कुलूप लागताना दिसू लागली. अलंकार विनीत, अर्थात तुमचा भाव कळला, पण आजची परिस्थिती तशी आहे, महागाईची परिस्थिती आहे. एक किंवा 2 मुलं जास्त वाटतात किंवा तेवढीच बस झाली असं म्हणण्याची परंपरा निर्माण झाली आहे. त्यांना मुलं जड नाही आहेत, पण महागाई वाढले आणि एक किंवा दोन याचा अर्थ सुखी कुटुंब, छोटं कुटुंब, सुखी कुटुंब हा शासनाचा फतवासुद्धा आहे. तिसऱ्या मुलाला रेशन कार्डवरचं रेशन धान्य मिळत नाही, त्याला शैक्षणिक सुविधांपासून म्हणजे अर्थात त्या सुविधा स्कॉलरशिपसारख्या सुविधांपासून वंचित ठेवलं जातं, मग तिसरं मूल दत्तक दिलं जातं. म्हणून कदाचित त्या ठिकाणी त्यांना तसं करावं लागत असेल, काळजी करू नका. सगळ्यांना त्या ठिकाणी मुलं ही देवाघरची वरदानच वाटतात. अलकप्रेमी रसिकृष्ण होते, 5 वर्ष झाली तुमच्या आमच्या स्नेहाला, तुमच्या आमच्या ऋणानुबंधाला. 6व्या वर्षात पुढच्या अलकच्या झलक कार्यक्रमात पदार्पण करू. तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जात.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद.

0: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे मंगेश। मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो मी म्हणेल की तो तत्व आहे। टॉपिक आहे पण त्याला आपण एक तत्व म्हणूया, आपण त्या तत्वावर बोलूया। आजचा जो आपला तत्व आहे किंवा विषय आहे तो आहे आपल्या जीवनाची 100% जबाबदारी घेणे, स्वतः घेणे। मित्रांनो, हे डिस्कशन सुरू करायच्या आधी अमेरिकेतले एक जिम रॉन म्हणून व्यवसाय तज्ञ आहेत, त्यांनी काय म्हटलंय ते ऐकूया। ते लिहितात, तुम्ही वैयक्तिक जबाबदारी घेतली पाहिजे। तुम्ही परिस्थिती, ऋतू किंवा वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, पण तुम्ही स्वतःला बदलू शकता। मित्रांनो, जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक अनुभवाची 100% जबाबदारी आपल्या स्वतःलाच घ्यावी लागेल। आपले यश, आपले काम, आपले नातेसंबंध, आपले आरोग्य, आपले उत्पन्न, आपले कर्ज, आपल्या भावना आणि आपल्या जीवनातील इतर सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो। आणि हे सोपे नाही। खरं तर आपल्यापैकी अनेकांना आयुष्यातील वाईट गोष्टींसाठी दुसऱ्या कोणाला तरी दोष देण्याची सवय लागलेली असते। आपण आपल्या पालकांना दोष देतो, आपल्या बॉसला दोष देतो, आपले मित्र, प्रसारमाध्यम, आपले सहकारी, आपले ग्राहक, आपला जोडीदार, इतकेच नव्हे तर हवामान, अर्थव्यवस्था, आपले राशी भविष्य, आपली गरिबी, अशा कोणत्याही गोष्टीला किंवा व्यक्तीला आपण दोष देत राहतो। समस्येचे मूळ कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न आपण कधीच करत नाही। समस्येचे मूळ आपणच असतो। मित्रांनो, एक खूप सुंदर गोष्ट आहे, तुम्ही ऐका, मजेशीर आहे आणि याच्यामधलं काय बोध भेटतो। एक माणूस रात्रीच्या वेळी प्रवास करीत असताना त्याला दुसरा एक माणूस भेटतो। तो दुसरा माणूस रस्त्याच्या कळेला असलेला दिव्याच्या खांब्याला वाकून काहीतरी शोधत असतो। पहिला विचारतो, तू इथे काय शोधतोयस? दुसरा सांगतो की माझी हरवलेली किल्ली मी शोधतोय। त्या प्रवाशाला मदत करावी म्हणून पहिलाही गुडघे टेकून खाली बसतो व किल्ली शोधू लागतो। एक तासभर शोधूनही किल्ली त्यांना सापडत नाही। तेव्हा पहिला प्रवासी म्हणतो, आपण सगळीकडे शोध घेतला तरी किल्ली सापडली नाही, इथेच ती हरवली आहे असं तुला नक्की वाटते आहे का? नाही, किल्ली माझ्या घरी हरवली आहे, पण इथे खांबाखाली अधिक उजेड आहे म्हणून मी इथे किल्ली शोधतोय, त्या माणसाने उत्तर दिले। मित्रांनो, थोडा हा गमतीशीर प्रसंग आहे, पण याचा या गोष्टीद्वारे आपल्याला काय कळतं? आपल्याला हवे तसे आयुष्य लाभले नसेल तर त्याची कारणे बाहेर शोधू नका। कारण आपल्या वाटेला आलेल्या चांगल्या वाईट जीवनाला आपण स्वतःच जबाबदार असतो, अन्य कोणीही नाही। आपल्याला आयुष्यात अफाट यश मिळवायचे असेल, हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवायची असेल, तर आपण आपल्या जीवनाची 100% जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे, याला कोणताही पर्याय नाही। मित्रांनो, जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्यानुसार 99% अपयश हे अशा लोकांकडून येतं ज्यांना सबबी सांगण्याची सवय असते। जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील जीवन प्रत्यक्षात आणायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनाची 100% जबाबदारी स्वीकारावीच लागेल। याचा अर्थ असा की तुम्हाला सबबी सांगण्याची सवय कायमची सोडावी लागेल। तुमच्या दुखाला, पराभवाला आणि केविलवाना अवस्थेला दुसरे कोणीतरी परिस्थिती जबाबदार आहे ही तुमची लाडकी तक्रार तात्काळ थांबवावी लागणार। उलट असे म्हणा की मी ठरवले असते तर ही परिस्थिती सहज बदलू शकलो असतो। तशी क्षमता तुमच्यामध्ये निश्चितच होती, पण काही ना काही कारणाने दुर्लक्ष, जागरूकतेचा अभाव, भीती बरोबर करतोय ना, ही भीती किंवा सुरक्षिततेची गरज, तुम्ही तुमची क्षमता वापरली नाही, ती का वापरली नाही कोण जाणे, पण ते महत्वाचे नाही। जे झाले ते झाले, महत्वाची गोष्ट ही आहे की या क्षणापासून तुम्ही तुमच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी घेतात आणि ते स्वच्छेने घेतात। इथून पुढे तुमच्या बाबतीत जे काही चांगले वाईट घडेल त्या सगळ्यांची 100% जबाबदारी जणू काही तुमची आहे, अशाच पद्धतीने तुम्ही स्वेच्छेने वागाल। मित्रांनो, आपल्याला येणारा हा अनुभव हा आपण यापूर्वी केलेला निवडीचा परिणाम असतो। या विषयावर आपण कसा जो आपल्याला अनुभव येतोय हा आपल्या आपण काय निवडलं आहे त्याच्यावर आपल्याला आउटपुट भेटत असतं. या विषयावर आपण विश्रांतीनंतर बोलूया. घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर स्वागत आहे कार्यक्रम रंग नवे मध्ये। आज विश्रांतीच्या आधी आपण या विचार बोलत होतो की आपल्याला येणारा जो अनुभव आहे तो आपण केलेला निवडीचा परिणाम असतो। आपल्या जीवनात आपला येणारा प्रत्येक अनुभव आंतरिक व बाह्य हा आपण यापूर्वीच्या घटनांना दिलेला प्रतिसादाचाच परिणाम असतो। एक्झाम्पल बघूया मित्रांनो, सपोज एक घटना आहे, तुम्हाला $400 बोनस मिळालाय। आता याच्यावर आपण प्रतिसाद काय केला, तुम्ही रात्रभर मौज मजा करून ते पैसे संपवले, त्याचा परिणाम काय होणार आहे, तुम्ही आता कफल्लक आहात। आता हीच घटना वेगळ्या रीतीने बघूया, तुम्हाला $400 बोनस मिळालाय, आपण त्याला प्रतिसाद का दिला, तुम्ही ती रक्कम तुमच्या म्युच्युअल फंडात गुंतवली, फॉर एक्झाम्पल गुंतवली कुठेतरी, आता परिणाम काय होणार आहे, तुमच्या एकूण संपत्तीत वाढ झाली। म्हणजे आपला जीवनात फक्त तीनच गोष्टीवर आपले नियंत्रण असते, आपल्या मनात येणारे विचार, दृश्य आपण त्यांना दृश्य रूपात पाहतो त्या कल्पना, व त्याचे वर्तन कृती, या तीन गोष्टींचा आपण कसा उपयोग करतो यावरच आपला येणारे सर्व अनुभव अवलंबून असतात। जर आपल्याला आता येणारे अनुभव आवडणारे नसतील तर आपला प्रतिसाद बदलावा लागेल। मित्रांनो, नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचार करावा लागणार आहे। म्हणून मित्रांनो, इतरांना दोष देणे बंद करायचे। प्रसिद्ध लेखक वेन डायरनी काय सांगितलं आहे, दोष देणे म्हणजे वेळेचा अपव्यय करणे होय। दुसऱ्यांचा चुका कितीही मोठ्या असल्या व त्याबद्दल तुम्ही त्यांना कितीही दोष दिला तरी त्यामुळे तुमच्यात बदल होणार नाही। जोपर्यंत तुम्हाला मिळालेल्या अपयशाला तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी किंवा कशाला तरी जबाबदार

कोणाला तरी किंवा कशाला तरी दोष देण्यासाठी अगोदर तुम्हाला हे मान्य करावे लागते की आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी किंवा काहीतरी आहे. तुम्हाला आवळेल अशी कोणती तरी परिस्थिती संदर्भासाठी घेऊ की जी निर्माण करण्याची जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार नाही. मित्रांनो, जरा विचार करा, ज्या गोष्टीबाबत आपण काहीतरी करू शकतो अशाच गोष्टींविषयी लोक तक्रार करीत असतात. गुरुत्वाकर्षण बद्दल तक्रार करताना तुम्ही कोणाला पाहिलंय? नाही, कधीच नाही. वय झाल्यामुळे पूर्ण वाकलेला एखादा वृद्ध इसम रस्त्याने चालताना गुरुत्वाकर्षणाच्या नावाने बोटे मोडताना तुम्ही कधी दिसलाय? अर्थातच नाही. पण का नाही? गुरुत्वाकर्षणामुळेच तर लोक जिन्यावरून खाली पडतात, विमाने आकाशातून जमिनीवर कोसळतात, भांडी खाली पडून फुटतात, पण कोणीही गुरुत्वाकर्षणाला दोष देत नाही. याचे साधे कारण असे की गुरुत्वाकर्षण हे असणारच आहे, त्याबद्दल कोणीही काही करू शकत नाही. म्हणून आपण स्वीकारतो, आपल्याला माहित असते की गुरुत्वाकर्षणाबद्दल तक्रार करून काहीही फायदा नाही, म्हणून आपण तशी तक्रार करीत नाही. उलट या गुरुत्वाकर्षणाचा आपण आपल्या फायद्यासाठीच वापर करतो. मित्रांनो, आपल्याला आयुष्य साध सरळ सोपं जगता येतं. कोणतीही कंप्लेन न करता ते कसं जगायचं, त्यासाठी आपल्याला काय करायला हवं, एक विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर त्या गोष्टीवर आपण परत आपलं हे टॉपिक, आपलं हे डिस्कशन कंटिन्यू ठेवूया. घेऊया एक छोटीशी विश्रांती.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर स्वागत आहे रंगनवेमध्ये। विश्रांतीच्या अगोदर आपण या गोष्टीचा विचार करत होतो।

की साधं सरळ कसं जगता येईल, कंप्लेनिंग जे नेचर आपण ठेवतोय त्याला आपण कसं या आपल्या डिक्शनरी मधनच काढायचं आहे. मूळ तत्व हे आहे की आपले आयुष्य आपणच निर्माण करीत आहात. तुम्ही आज जगत असलेले जीवन म्हणजे तुम्ही भूतकाळात केलेल्या कृतींचा व विचारांचा परिणाम असतो. तुमच्या आत्ताच्या विचारांना व भावनांनाही तुम्ही जबाबदार असता. तुम्ही जे बोलता किंवा जे काही करता त्याला तुम्ही जबाबदार असता. तुमच्या मनात येणाऱ्या विचारांवर देखील तुमचे नियंत्रण असते. तुम्ही कोणते पुस्तक मासिक वाचता, कोणते चित्रपट अगर टीव्ही कार्यक्रम पाहता, कोणत्या लोकांच्या संगतीत तुम्ही असता, तुमच्या प्रत्येक कृतीवर तुमचे नियंत्रण असते. ज्या कृतीतून अधिकाधिक परिणाम मिळेल अशी कृती करणे एवढेच काम तुम्ही करावयाचे आहे. इतकं अगदी साधं सरळ आहे. हे तत्व साधे असले तरी आचरणात आणायला सोपे नाही. त्यासाठी एकाग्रतेची, जागरूकतेची, समर्पित शिस्तीची व प्रयोग करण्याची व धोका पत्करायची तयारी ठेवण्याची गरज असते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कृतीकडे व तिच्या परिणामांकडे लक्ष द्यावे लागते. आपल्याला स्वतःला, आपल्या कुटुंबाला, मित्रांना, सहकाऱ्यांना, आपल्या वरिष्ठांना, शिक्षकांना, प्रशिक्षकांना आणि आपल्या कस्टमर्स ग्राहकांना प्रश्न विचारून त्यांना अभिप्राय जाणून घेतला पाहिजे की मी जे करतोय ते बरोबर आहे का, मी ते अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो का, यापेक्षा वेगळे मी काही करू शकतो का, अशी एखादी गोष्ट आहे का जी मी करायला नको आहे पण करतो आहे, माझ्याबद्दल तुमचे काय मत आहे. प्रश्न विचारायला घाबरू नका. बऱ्याच लोकांना ते करीत असलेल्या कामाविषयी इतरांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे नकोसे वाटते, कारण इतर लोक काय म्हणतील याची त्यांना भीती वाटते. पण यात घाबरण्यासारखे काहीच नाही. सत्य हे सत्यच असते. खरे काय ते समजून घेणे हे अज्ञानापेक्षा केव्हाही चांगलेच. एकदा तुम्हाला सत्य परिस्थिती समजली की तुम्ही त्याबाबत काही ना काही करू शकता. प्रतिक्रियांशिवाय तुम्ही तुमचे जीवन, नातेसंबंध, तुमचा खेळ किंवा तुमची कामगिरी सुधारू शकता. स्वतःला विचारा, हे घडण्याला मी कसा जबाबदार आहे, मला उपयुक्त ठरणारी अशी कोणती कृती आहे जी मी जास्त प्रमाणात करायला हवी, मी एखादी चुकीची कृती करतोय का, मी कोणत्या बाबी कमी करायला हव्यात, अशी कोणती कृती आहे जी मी करीत नाही पण करून पाहायला हवी. मित्रांनो, सूत्र एकदम सोपे आहे. उपयुक्त ठरणाऱ्या कृती अधिक प्रमाणात करा, निरुपयोगी कृतींचे प्रमाण कमी करा आणि अधिक परिणामकारक ठरतील अशी नवीन कृतींचा शोध चालू ठेवा. आणि उपयुक्त कृती कोणत्या आणि निरुपयोगी कृती कोणत्या हे ओळखण्याचा सर्वात सोपा, जलद व चांगला मार्ग म्हणजे तुम्हाला आता मिळत असलेल्या परिणामकडे नीट लक्ष देणे होय. तुम्हाला मानसन्मान मिळतो किंवा मिळत नाही, तुम्हाला उत्तम गोल्फ खेळता येतो की नाही, तुम्ही तुमचे आदर्श वजन टिकून ठेवता किंवा ठेवत नाही, तुम्ही सुखी आहेत की सुखी नाही, तुम्हाला हवे ते मिळाले असते किंवा मिळाले नसते, हे इतके सोपे आहे. परिणाम खोटे बोलत नसतात. तुम्हाला समर्थन करण्याची व सबबी सांगण्याची सवय सोडावी लागेल आणि परिणामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जर आपल्याला पुरेशी विक्री करू शकत नसाल किंवा तुमचे वजन जास्त असेल तर जगातील कोणतीही व्यक्ती ते बदलू शकत नाही. आपल्याला मिळणारे परिणाम बदलण्याची शक्ती फक्त आणि फक्त आपल्या वर्तनातच असते. अधिक शोध घ्या. म्हणून जे काही आहे त्याकडे लक्ष द्या. आपल्या आयुष्याचे, आपल्या आयुष्यातील लोकांचे अवलोकन करा. ते आणि तुम्ही सुखी आहात? तुमच्या व त्यांच्या जीवनात समानता, सौंदर्य, स्वास्थ्य व आराम आहे? तुमची यंत्रणा काम करते का? जे हवे आहे ते तुम्हाला मिळते का? तुमची निव्वळ शिल्लक वाढते का? तुमची श्रेणी समाधानकारक आहे का? तुम्ही निरोगी निरामय जीवन जगताय का? नसेल तर काहीतरी बिघडले आणि ते तुम्हालाच दुरुस्त करावे लागेल. स्वतःला फसवू नका. स्वतःशी कठोर प्रामाणिकपणे वागा. स्वतः स्वतःची जबाबदारी घ्या. मित्रांनो, हे जे जीवन आहे हे जीवन आपल्याला जगायचे आहे तर आनंदाने, सुखाने, शांतीने जगायचे आहे. तर त्यासाठी आपला जो वेळ जातोय तो आपल्याला शोधायला हवा की आपण कुठे जास्ती वेळ घालवतोय. तक्रारीमध्ये की आपला जो जीवन दर्जा आहे त्याला सुधारण्यासाठी आपण कोणती कृती आपण त्याला अपग्रेड करतो आहे
याच्यावर आपण लक्ष केलं पाहिजे. आजचा जो आपला शो आहे, आजचा जो आपला एपिसोड आहे, की आपली जबाबदारी आपण स्वतः 100% घेणे या शोमधनं आपल्याला शिकायचं आहे. जे पण काही आपण ऐकतोय आपल्याला ते कृतीमध्ये आणायचं आहे, आणि हे शक्य आहे मित्रांनो. बरेच एक्झाम्पल आहेत, त्यांनी हे शक्य करून दाखवलेलं आहे. तर आपली जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. आपण परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच नवीन कृती आपल्याला काय आणायची आपल्या जीवनामध्ये त्याबद्दल डिस्कस करूया.

पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाचा साथी, पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो, खुशिया बाटो।